0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 21 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे. शास्त्रामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की कृतयुगामध्ये ध्यानानं, त्रेतायुगामध्ये हवनानं आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनानं भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणं शक्य नसल्यानं भगवंताचं केवळ नाम घेतलं असता मनुष्याला त्याचं दर्शन घडतं. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचं दर्शन होतं. मला आपण महत्त्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रूपत्वानं जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधनं सुटत चालली आहेत म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असं सांगितलं. वेद भगवंताचं वर्णन करतात, नाम देखील भगवंताचंच अस्तित्व प्रकट करतं. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असतं, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि तसं नाम हे अनादि, जसा वेद हा अपौरुषेय तसं नाम हे अपौरुषेय, जसा वेद हा अनंत तसं नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवानं नाम घेतलं म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधनं आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदि नारायणानं वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम आहे. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावं, किंबहुना आपण नाम घेतलं तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती आहे. ती करत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपलं लक्ष शब्दांकडे नसावं, त्या शब्दांच्या अर्थाकडे असावं. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावं, आपण नेमकं तेवढंच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितकं वैदिक कर्म करावं, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्याच्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं. भगवंताला लबाडी खपत नाही. आपलं मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो. इतक्या तन्मयतेनं नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल, पण ते तात्पुरतं असतं. नामानं थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचं साधेल, कारण नामानं मुळापासून सुधारणा होते. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

अर्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 202, दशक 15, समास 6, चातुर्य विवरण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। प्रसंग जाणून बोलाव, आपण शहाण आहोत असं दाखवू नये, सर्वत्र विनम्रता धरून जाव, दुर्गम खेडी किंवा शहर इथे जाऊन अनेक घर पाहावी, भिक्षा मागण्याच्या निमित्ताने लहान थोर लोकांची परीक्षा घेऊन सोडाव, पुष्कळ लोकांच्या ठिकाणी काहीतरी घेण्यासारखा गुण आढळतो, चतुर लोकांशी मैत्री घडते, शांत बसला तर काही घडत नाही म्हणून फिरणे विवरण करणं हवं, सावधपणाने सर्व जाणावं, आधीच सर्व माहिती घ्यावी, जाण्याला योग्य असेल तिथे विचारपूर्वक जावं, नाना जिन्नस पाठांतर करावी, त्यामुळे लोकांचं अंतःकरण शांत होतं, लिहिताना आणि परोपकार करताना कोणतीही मर्यादा बाळगू नये, ज्याला जे पाहिजे ते त्याला द्यावं, मग आपण सगळ्यांना मान्य आणि श्रेष्ठ होतो, भूमंडळावरती जो सगळ्यांना मान्य झाला त्याला सामान्य म्हणू नये, कित्येक लोक अनन्यपणे त्या पुरुषाला मानतात, अशी चातुर्याची लक्षणं आहेत, चातुर्य बाळगून दिग्विजय करायचा, मग तिथे काहीही कमी पडणार नाही। इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास 6 समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 15, समास 7, अधोर्ध्व निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। मूळ माया हेच नाना विकारांचं मूळ आहे, अचंचलात चंचल असलेली मूळ माया सूक्ष्म रूपाने राहते, मूळ माया जाणीव रूप आहे, षडगुणेश्वराची ओळख याच प्रकारे पटते, प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर असं त्याला म्हणतात, परंतु त्याचं खरं मूळ जगज्योती आहे, संकल्प फिरत राहणं हे वायूचं लक्षण आहे, वायू आणि त्रिगुण आणि पंचभूत यांचं लक्षण आहे, कोणता तरी एक वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या या खोल गेलेले असतात, पानं फुलं फळं याचं अस्तित्व मुळाच्या मुळे आहे, त्याप्रमाणेच नाना रंग नाना आकार विकार तरंग असतात, नाना स्वाद मुळामुळे असतात, पण हेच मूळ फोडून पाहिलं तर हाताला काहीच लागत नाही, पण पुढे त्याच्यातूनच हे सगळं निघालेलं असतं, डोंगर कड्यावरून वेळ निघाला तो खाली फफावला भूमंडळावरती आला तशी मूळ माया जाणावी, पंचभूत आणि त्रिगुण मूळ मायेतच आहेत, अखंड वेल पुढे वाढला नाना विकार त्याच्यामध्ये निर्माण झाले आणि विचाराचा असंभाव्य विकार झाला, पुढे वेगवेगळ्या शाखा फुटल्या, त्याचे समुदाय वाढले, सृष्टीमध्ये त्यांची नाना टोकं वाढली, कित्येक फळं पडतात आणि आणखी फळं निघतात पडतात असं नेहमी होत जातं, एक वेल वाढली पुन्हा तिथे नवीन वेल फुटला, असं कित्येक आले आणि गेले, पाने झडतात आणि फुटतात, फळ आणि फुल याचं देखील तसंच आहे, आणि त्याच्यामध्ये हे जीव असंभाव्यरित्या जगतात, संपूर्ण वेलच करपून जातो पण मुळापासून पुन्हा होतो, असा जो विचार आहे तो प्रत्यक्ष जाणावा, वासनामय मूळ खणून काढलं त्याचं प्रत्यक्ष ज्ञानानं निर्मूलन केलं की मग मात्र त्याचं वाढणं थांबून जातं, मुळामध्ये बीज आहे, शेवटी बीज आहे, मध्ये जलरूपी बीज आहे, असा हा सहज स्वभाव विस्तारलेला आहे, बीपासून झालेली सृष्टी पानं फळं फुलं इत्यादी बीमध्ये दिसत नसूनही काय असतं ते प्रकट सांगत असतं, त्याप्रमाणे तो अंश पाहून कष्टी न होता वाढतो न होत जातो, जातो येतो पुन्हा जातो अशी पुनरावृत्ती करत राहतो, परंतु जो आत्मज्ञानी आहे त्याला जन्म मरण नसतं, हे घडलं असं म्हणायचं तरी काहीतरी जाणवलं, मात्र सगळ्यांना ते कसं ठाऊक होईल, त्याप्रमाणे अंतरात्म्याच्या बळावर कार्यभाग करतात, परंतु त्यालाच लोक जाणत नाहीत, तो दिसत नाही त्याला बापडे लोक काय करणार, त्याप्रमाणे विषयभोग घडतो त्याचं काहीच घडत नाही, त्याच्या वाचून काहीच घडत नाही, स्थूल सोडून सूक्ष्म असा विचार करावा, शरीराचे भेद वेगवेगळे असले तरी आपलं अंतर्मन आणि जग एकरूपच आहेत असं समर्थ सांगत आहेत। हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचे.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: मजा है। प्रत्येक साधनामध्ये काही विरोधी प्रतिकूल अतएव बाधक गोष्टींचा त्याग करायला सांगितलेला असतोच। भक्ती मार्गामध्ये यापूर्वी अनेक सूत्रांमधून विषय त्याग संग त्याग हा 35व्या सूत्रामध्ये सांगितलेला आहे। दुस्संगाचा सर्वथा त्याग करावा असं 43व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे। कामक्रोधाधिकांचा त्याग करावा असं 44व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे। कर्म फल त्याग कर्म त्याग करावा असं 48व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे। स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रांचं श्रवण न करणं असं 63व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे। तर अभिमान दंभादिकांचा त्याग करावा असं 64व्या नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे। याप्रमाणेच या 74व्या नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारद महर्षी भक्तांच्या करता आणखी एका गोष्टीचा निषेध सांगतात। वास्तविक आपल्याला प्रामाणिकपणानं पडलेलं प्रमेय सिद्ध करणं हे काही वाईट आहे असं कोणीही म्हणणार नाही। सगळ्या ऋषी मुनींनी ते केलेलं आहे। पण इथं वाद असा शब्द आहे, वादो नावलंब्या।
1: हसायला काय झालं लिहिले तुला? मग तुला एवढा देवानी चांगला आवाज दिलाय, मग तू म्हण की एखादं गाणं
2: म्हण म्हण पाय। तुझ्या तोंडून देवाचं गाणं ऐकलं म्हणजे तहान भूक नाहीशी होते। बस
1: म्हण म्हण।

सुजनहो, शुकरंबा संवाद रूप एक आख्यान संस्कृत भाषेमध्ये प्रसिद्ध आहे. त्यामध्ये श्री शुकाचार्यांच्या मुखातून कवीने एक श्लोक वदवला आहे.

रूपम याचा अर्थ असा साधकानं तीर्थयात्रा कराव्यात. त्या तीर्थात पवित्र असे साधूंचे समुदाय असतात आणि त्या साधू समुदायामध्ये तत्वचिंतनपूर्वक अनेक प्रमेयांवर वादविवाद होत असतात. त्या त्या वादातून साधकाला तत्वबोध होतो आणि त्या बोधातच सच्चिदानंद रूप साठवलेलं असतं. या श्लोकावरून जरी वादाचं उपयोगित्व पटत असलं तरी वादे वादे जायते तत्वभेदः अथवा वादे वादे वर्धते वैरिवन्हे असंच आपल्या अनुभवाला येतं. वाद प्रवदतामहम असं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये वाद ही आपली विभूती जरी सांगितलेली आहे तरी देखील तेवढ्यानं तो वाद श्रेष्ठ ठरत नाही. अहो तसं तर द्यूतम चलयतामस्मि असं म्हणून द्यूत अर्थात जुगार ही विभूतीच आहे पण ती कधीही आदरणीय अनुकरणीय आहे असं होत नाही. या सूत्रामध्ये वाद एवढाच शब्द जरी आहे तरी त्याच्या पोटामध्ये वितंड जल्प तर्क हेद्वाभास याही गोष्टींचा अंतर्भाव होतो. दोन व्यक्ती अथवा दोन पक्षांमध्ये लौकिक व्यवहाराबद्दल जे भांडण होतं त्यालाही वाद म्हटलं जातं पण तो अर्थ इथं अभिप्रेत नाही. शास्त्रामध्ये तत्वबुभुत्सो कथा वाद हा तत्वज्ञानाच्या इच्छेनं दोन पुरुषांमध्ये परस्पर जी चर्चा होते तिला वाद म्हणतात अशी वाद शब्दाची व्याख्या आहे. अशी चर्चा गुरु शिष्य यांच्यामध्ये झालेली भक्तिशास्त्रावरील ग्रंथामधून देखील आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते. महाभारतामध्ये भीष्म युधिष्ठिर श्रीकृष्ण अर्जुन भागवतामध्ये शुक परीक्षिती विदुर मैत्रेय प्रल्हाद आणि दैत्यपुत्र कपिल देवहूती नारद वसुदेव जनक नवयोगेश्वर आणि श्रीकृष्ण उद्धव अशा अनेक गुरु शिष्यांमध्ये नित्य चर्चा झालेली आहे. पण अशा चर्चेचा अवलंब करू नये असं म्हणता येणार नाही कारण देवर्षी नारदांबरोबर देखील अनेकांनी अशी चर्चा केली आहे. पद्मपुराणामध्ये नारद आणि भक्ती यांच्यामध्ये झालेली चर्चा आलेली आहे पण ती चर्चा भक्तीला बाधक नाही आणि अशा चर्चेला वाद न म्हणता संवाद म्हणण्याची

सूचन हो श्रीमद भगवद्गीतेच्या अध्यायाच्या शेवटी श्री कृष्ण अर्जुन संवाद आहे असं म्हटलेलं आहे. संजय देखील राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिमम अद्भुतम असं श्रीमद भगवद्गीता 18वा अध्याय त्यातल्या 77व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून संवाद असंच म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णाने देखील 18व्या अध्यायाच्या शेवटी अध्यक्षते जयमं धर्म्यम संवाद मावयो असं श्रीमद भगवद्गीता 18वा अध्याय त्यातल्या 70व्या श्लोकामध्ये संवाद असा शब्द वापरलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या संवादाचं महत्व आणि त्यापासून होणाऱ्या आनंदाचं पुष्कळ वर्णन देखील केलेलं आहे.

असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा सुजन हो, असा संवाद न होईल तर कुणालाही खरं ज्ञान होणार नाही, आणि अशा संवादाचा अवलंब करू नये असं देवर्षी नारद कधीही म्हणणार नाहीत. कारण अशा संवादाविना साधकाची अनेक प्रकारच्या संशयाची निवृत्ती होणार नाही. म्हणून वादो नावलंब्य हा या 74व्या नारद भक्ती सूत्रामध्ये वादविवाद, वितंडवाद, जल्प इत्यादी अर्थ घेणं हे अधिक योग्य आहे.

सुजन हो, न्यायशास्त्रामध्ये तर्क, वाद, जल्प, वितंडा, हेतवाभास असे या विषयामध्ये अनेक भेद कल्पिलेले आहेत. वादामध्ये दोन पक्ष असतात, एकाला वादी आणि दुसऱ्याला प्रतिवादी असं म्हणतात. आपलाच पक्ष योग्य आहे हे सिद्ध करताना परस्पर जिंकण्याच्या हेतून वाक्याभास, युक्त्याभास, हेतवाभासादिकांचा अवलंब करून आपलाच पक्ष खरा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जातो, त्याला वादविवाद असं म्हणतात. यामध्ये सद्भावनेपेक्षा स्पर्धा, मत्सर, द्वेष यांनाच प्राधान्य असतं. स्वमताचं मंडण आणि परमताचं खंडन करण्याचा दुराग्रह असतो. अहो, कित्येक वेळा तर वितंड वादात त्याची परिणती होते. आपला पक्ष स्थापन नाही झाला तरी दुसऱ्याच्या पक्षाचं खंडन करण्याकरता जी चर्चा होते तिला शास्त्रामध्ये वितंडा असं म्हटलं जातं. स्वतःला विद्वान म्हणवणारे अत्यंत अभिमानी लोक लौकिकात मोठेपणा सिद्ध करण्याकरता अशा वादविवादाचा अवलंब करत असलेले आपल्याला दिसतात. शास्त्रकारात वादविवाद कसे चालतात त्याचा प्रकार संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या 13व्या अध्यायातील 5व्या श्लोकावरच्या आपल्या टीकेमध्ये दाखवलेला आहे. वाचकांनी तो मुळात न बघावा.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ती सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ती परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ती परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरायदर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास।

सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. सकाळी 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. सादर करत्या कविता गायधनी. दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन. सादर करते DL रामटेके. दुपारी 12:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम अर्थविश्व. सादर करते प्रमोद पुराणिक. दुपारी 1 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा. सादर करत्या प्रांजली अफळे. दुपारी 2 प्रसारित होईल कार्यक्रम अजिंक्य मी. सादर करते अरुण सूर्यवंशी. दुपारी 2:30 फॉरेन लँग्वेज या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करती श्रद्धा कराळे. दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मित्रकट्टा. सायंकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 21 जुलै. 1831 मध्ये बेल्जियमचा राजा लिओपोल्ड पहिला याने शपथ घेतली होती. 1960 मध्ये श्री माओ बंदर नायके श्रीलंकेचे 6वे पंतप्रधान बनले होते. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. 1961 मध्ये मर्क्युरी रेड स्टोन 4 मोहिमेवर गुस ग्रिसम हे अंतराळातील दुसरे अमेरिकन बनले होते. 1976 मध्ये आयलँड मधील ब्रिटिश राजदूताची हत्या झाली होती. 1983 मध्ये पृथ्वीवरील सर्वात कमी तापमानांची नोंद वोस्तोक अंटार्क्टिका येथे उणे 89.2 सेल्सिअस होती. 2002 मध्ये जगभरात दूरसंचार सेवा पुरवणारी अमेरिकन कंपनी वर्ल्ड कॉमने दिवाळखोरी जाहीर केली होती. 2008 मध्ये रामबरण यादव यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. 2022 मध्ये द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. तर हे होते आजचे काही दिनविशेष. तर आपण आता इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हो, आपण एकमेकांना भेटलो की पहिलं वाक्य काय म्हणतो? हो, काय, कसे आहात किंवा कशी आहेस, यावर उत्तरही ठरलेलं बरं का? मस्त, मजेत, अगदी सुखात. पण पुढच्या 4-2 वाक्यातच हा सुखाचा रंग उडतो आणि दुःखाच्या रंगरेषा गळतात. दुःखद आठवणींच्या लढी अलगद उलगडू लागतात. खरं की खोट? अहो, आपलं मन जाणणाऱ्या तुकोबारायांनी सुख पाहू जाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं म्हटलंच आहे ना. आणि तुकोबारायाने म्हटलंय, मग ते खोटं कसं असेल हो? हो, पण मित्रमैत्रिणींनो, या पर्वत्या एवढ्या दुःखाचे डोंगर निर्माण करून त्या डोंगरातल्या कडी कपाऱ्यांमध्ये त्या विळख्यात आपण कसे अडकतो? दुसरं कुणी तर आपल्याला अडकवत नाही ना? नाही हो, आपणच आपल्याला अडकवतो त्यात. हो, पण लक्षात कोण घेतो? आणि खरंच सांगते, माझ्याही कधी हे लक्षात आलं नाही बरं का. आणि म्हणूनच तोपर्यंत मी अशीच दुःखाच्या डोंगरात भरकटत होते. वणा वणा ते दुःख फिरत दुःख आळवत होते. अहो, करून सवरून नामा निराळे राहत मजेत जगणारे अनेक जीव अगदी बिनधास्तपणे राहताना कुठली गोष्ट मनाला लावून न घेता आनंदात जगताना समोर बघत होते. आणि त्यातल्याच कुणाच्या कडून खर तर चूक नाही हो, अगदी घोडचूक घडली बरं का. पण त्याबद्दल दुःख खेद मनाला लावून घेणं हे कुठलाही प्रकार मनापर्यंत त्यांच्या न पोचता व्यक्त न होता ही व्यक्ती काय म्हणाली माहितीये? जाऊ दे ग, चलता है, असं म्हणून हसत हसत ती निघून गेली. आणि मी बघतच राहिले हो. त्या व्यक्तीच्या जागी मी मला ठेवलं. आणि काय, अहो, दुःखाच्या पर्वताखाली मग घुसमट सुरू झाली माझी. अरे, माझ्या हातून ही एवढी मोठी चूक झालीच कशी? खरंच माझ्या त्या चुकीमुळे बिचाऱ्याचं किती नुकसान झालं. आणि मग फक्त सॉरी म्हणून कसं भागेल? ते काही नाही, आपल्यामुळे झालेलं नुकसान भरपाई करून आपणच भरून काढायला हवं. हो, त्यामुळे आमची मैत्री तर तुटणार नाही ना. माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का आता? आणि हे कळलं की काय म्हणतील सगळे? अहो, शंका कुशंका अपराधी भाव खेद मनामध्ये असल्या भावभावनांच्या नुसत्या लाटांवर लाटा उसळत होत्या. मित्रमैत्रिणींनो, ती गोष्ट एखादी कृती माझ्याकडून घडली म्हणूनच मी मला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवते असं नाही. चूक माझ्या बाबतीत दुसऱ्याकडून घडली ना, तरी माझ्याच मनामध्ये विचारांचं चक्री वादळ घोंगावत असतं. का वागली ती अशी किंवा का वागला तो असा? अहो, किती जीव लावला आपण त्याला, आपलं मानलं, मनातलं सगळं सांगितलं, वेळेला मदतीला धावले, आणि त्यांनी काय केलं? अहो, इतकी गोष्ट मनातली त्यांनी मला न सांगता तिसऱ्याच कुणाला तरी सांगावी, आणि तिसऱ्यांनी मला सांगावी. माझ्या आधी दुसऱ्या कुणाला का सांगितलं त्यांनी? माझंच काही चुकलं का? बर, जवळ तिच्या हक्काने त्याला जाब विचारला तर काय, सोड ग, ठीक आहे, चलता है, असं म्हणून व्यक्ती हसत हसत विषय संपवून निघून गेले. याही वेळी पुन्हा दुखावल्याचं ओझ माझ्या डोक्यावर. आता बघा, अतिथी देवो भव हा जागता संस्कार. पाहुण्यांचं आपण अगदी मनापासून आदरातिथ्य करतो करावं. आर्थिक शारीरिक सगळ्या प्रकारचं क्षीण सोसतो तेही निरपेक्ष भावनेने. पाहुणे खुश असतात बरं का, खूप केलत म्हणतात, पुन्हा येऊ असंही बजावतात निरोपाच्या वेळी. पण अहो, आता माणूस म्हणून मला सांगा, आपल्याला मनात जर असं वाटलं की जाता जाता पुन्हा येऊ म्हणताना त्यांनी आता तुम्ही आमच्या घरी या चार दिवस असं म्हणावं, म्हणजे त्यासाठी आपण करतो असं नाही हा, पण तरी सुद्धा माणूस म्हणून काही भावना असतातच की नाही. आणि मग पाहुणे गेले तरी सुद्धा ही बोच सुबुक काट्यासारखी माझं मन हुळहुळ करते. मी कुणाच्या बाबतीत चुकले कमी पडले तरीही मीच मला दोषी धरते, आणि दुसरं कुणी उणं ठरलं तरीही आपल्याच मनी दुःखाचा झाकोळ दाटतो. हो, पण या झाकोळातन बाहेर आले, तो निवळला, आणि मग काय, नितळ मोकळं झालं माझं मन आकाश. अशाच एका सर्व गोष्टी टेक इट इझी म्हणून घेणाऱ्या माझी मैत्रीण, अशीच गोष्ट तिच्या बाबतीत घडली तेव्हा काय म्हणाली माहितीये, अगे रात गई बात गई कैसी गई छोड दो, चलता है म्हणत जगावं. हा गुरुमंत्र देते मी तुला, शिक आता काहीतरी. त्या माझ्या मैत्रिणीने चलता है ह्या मंत्राच्या तंत्राने मी जगावं असा उपदेश केला, आणि तिचा तो गुरु उपदेश मी मनावरही घेतला, आणि मग तोच तंत्र मार्ग मी अगदी मनापासून धरला. बघा, कृती उक्ती अपेक्षा माझ्याकडून काय किंवा माझी इतरांकडून काय, तिथं सोडून द्यायची घटना घडल्यावर. चलता है या मंत्रोच्चारणी त्या गोष्टीला तिलांजली द्यायची, आणि छान आनंदाने मजेत जगायला सुरुवात करायची. झाल्या गोष्टी त्या तिथे त्याच क्षणी त्याच ठिकाणी सोडायच्या. आणि काय सांगू मित्रमैत्रिणींनो, मी सुखी झाले. तुम्ही असं सुखी व्हा म्हणत्यासाठीच तर आजचं हे शेअरिंग. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, उन्हाळी भुईमूग ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्याकरता उन्हाळी भुईमुगाचं ओलिताचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाची बाब आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. साधारणतः उन्हाळी भुईमुगाला 20 ते 22 पाण्याच्या पाळ्या जमिनीच्या प्रकाराच्या नुसार आणि हवामानातील बदलानुसार द्याव्या लागतात. पेरणीनंतर 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं पाणी दिलं पाहिजे. पेरणीहून 8 ते 10 दिवसाच्या आत रुजवानं झालेल्या ठिकाणी बियाणं पेरून नाग्यात भरून घ्यायला पाहिजे. आणि लवकर पेरणी केलेले भुईमुगाचं जर पीक असेल तर 1 महिन्याचे होऊन त्यास फुलं येण्यास सुरुवात झाली असल्यास त्यात निंदणी करून भर देण्याचं काम हाती घ्यायला पाहिजे. आणि ओलिताच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये ज्या संवेदनशील अवस्था आहेत त्याच्यामध्ये पाण्याचं ताण पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर अतिरिक्त पाण्याचा वापर भुईमुगामध्ये होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. ज्यांच्याकडे स्प्रिंकलर्स किंवा तुषार सिंचन पद्धत उपलब्ध आहे आणि त्या पद्धतीने पाणी द्यायला काही हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, आंब्याच्या संदर्भामध्ये काही बाबी आपण थोडंसं जाणून घेऊ. आंब्यामध्ये येणाऱ्या नवीन मोहरावर करपाय रोगाचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी होण्याची शक्यता वाटते किंवा जिथं आपल्याला हा दिसतो तिथं व्यवस्थापनासाठी 10 ग्रॅम कार्बन डायझिम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होतो. आपल्याला कार्बन डायझिम वापरायचं नसेल तर प्रॉबिनेप 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता. अर्थात ह्या फवारणी करण्यापूर्वी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निर्देशित प्रमाणातच करा, आवश्यकता असेल तरच करा, इतर रसायनं त्याच्यामध्ये मिश्रण करू नका. दुसरं असं की ज्या ठिकाणी तुडतुड्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो आहे तिथं जर आपल्यात अगोदर 1-2 फवारण्या झाल्या असतील तर ठीक आहे, नसेल तर साधारणतः आपण 3र्या किंवा 4थ्या फवारणीमध्ये या तुडतुड्यांकरता एंडोसल्फॉन 35% प्रवाही 15 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर चांगलं आहे. याशिवाय आंतरप्रवाही कीटकनाशकं आपण याकरता वापरू शकतो. पण जर सरळ साधी आपली रसायनं जरी वापरली तुडतुड्यांकरता, आवश्यकता असेल आणि तशा प्रकारची गरज असेल तर इतर रसायनं त्याच्यामध्ये मिश्रण करू नये. दुसरं असं की ज्या आंबा कलमांना पुरेसा मोहर आलेला आहे व थंडीमुळे त्या कलमांना परत मोहर येण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी परत येणारा मोहर टाळण्यासाठी जिब्रिलिक ॲसिड 50 PPM फवारणी आपण करू शकतो. किंवा मोहरीच्या आकाराची फळं झाल्यावर सुद्धा संपूर्ण झाडावर आपण ही फवारणी करायला पाहिजे. 50 PPM द्रावण तयार करण्यासाठी ज्यांना हे द्रावण शास्त्रोक्तरित्या करता येत नाही किंवा ज्यांना शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनी ते द्रावण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच तयार करावं. अन्यथा या संजीवकाचे कधीकधी तोटे सुद्धा संभवतात, म्हणून आपण शक्यतो हे रसायनं शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करावी. आणि फळांची प्रत जर सुधारायची असेल तर फळं वाटाने गोटी वंडाकृती असताना 1% युरिया आणि 1% पोटॅशियम नायट्रेटच्या फवारण्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायला काही हरकत नाही. पण आंब्यामध्ये सल्ला असा राहील की मोहरावर फवारण्या करण्यापूर्वी जे काही संबंधित विषयाचे तज्ज्ञ आहेत, पीक संरक्षण शास्त्रज्ञ, त्यांच्याशी संपर्क करून सरळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली फवारण्या करा. अन्यथा बऱ्याच वेळा आपण अनेक रसायनं एकत्र करून आपल्याला कधीकधी तोटेसुद्धा संभवू शकतात. भाजीपाला पिकाच्या संदर्भामध्ये विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये रक्षक फळमाशीच्या नियंत्रणाकरता रक्षक सापळ्याचा 1-4 या प्रमाणात वापर करायला लागा. तर हे काही महत्त्वाचे संदेश या पिकाबाबतीत आहेत ज्यांचा वापर आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा. अधिक माहितीचा वापर करण्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार रसिके श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, मागच्या भागामध्ये आपण वाचन म्हणजे समृद्धीचं प्रकाश पर्व या विषयावर बोलायला सुरुवात केली होती, त्याचा पहिला भाग आपण पाहिला। त्या भागामध्ये आपण असं पाहिलं की वाचाल तर वाचाल अशी आपल्या संस्कृतीची वाटचाल सुरू होऊन वाचाल तर समृद्ध व्हाल इथपर्यंत पोहोचते आहे। मंडळी, अशा संस्कृतीचा नेहमीच उत्कर्ष होतो आणि प्रख्यात आंग्ल कवी मिल्टन यांचे उद्गार मी आपल्याला सांगितले होते की एखाद्या देशाचं काही साहित्य माझ्या हाती द्या, मग मी तुम्हाला तो देश, त्याची संस्कृती या सगळ्यांची माहिती सांगतो। मंडळी, एका सैनिकाची गोष्ट या निमित्तानं मला आठवली। हा सैनिक हिमालयाच्या सीमेवर राहून भारताच्या रक्षणासाठी लढा देत होता। त्या ठिकाणी हाडं गोठवणारी थंडी होती, 0°C खाली तापमान गेलं होतं। त्या कडाक्याच्या थंडीमुळे आणि आपल्या घरापासून दूर असल्यानं त्या सैनिकाच्या मनात निराशेचे विचार येत होते। अगदी आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत तो येऊन पोहोचला होता। एवढ्यात भूक लागल्यानं घरच्यांनी त्याच्यासाठी पाठवलेले फराळाचे पदार्थ खायला त्यानं सुरुवात केली। ते पदार्थ ज्या कागदात गुंडाळून ठेवले होते तो कागद एका मासिकाच्या दिवाळी अंकाचं एक पान होतं। त्या पानावर पु ल देशपांडे यांचा माझं खाद्य जीवन हा लेख छापलेला होता। त्यानं शेकोटीच्या प्रकाशात तो लेख वाचायला सुरुवात केली। वाचता वाचता पुलंच्या मिश्किल आणि खुमासदार लेखानं त्याच्या मनाचा ताबा घेतला। त्याचे निराशेचे विचार कुठले कुठं पळून गेले। पुलंनी ज्या खाद्यपदार्थाचं बहारदार वर्णन केलं होतं ते पदार्थ खाण्यासाठी तरी आपण जगलं पाहिजे असं त्याला वाटलं। त्याच मानसिक अवस्थेमध्ये त्याने पु ल देशपांडे यांना एक पत्र लिहिलं। त्या पत्रात त्यानं म्हटलं, खरं सांगतो माझ्या मनात आत्महत्येचे विचार

येत होते. पण आपला लेख वाचला आणि जगावसं वाटलं. मंडळी, एवढी शक्ती एखाद्या लेखामध्ये, पुस्तकामध्ये असू शकते. मानवी जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं सामर्थ्य ग्रंथांमध्ये आहे. स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारख्या कोणत्याही महामानवाचं उदाहरण घ्या, तरी पुस्तकांवर त्यांचं अपार प्रेम होतं हे आपल्याला लक्षात येईल. पुस्तकांनीच त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणली होती. ही माणसं कुठेही गेली तरी त्यांच्याबरोबर पुस्तकं असत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, असं पुस्तकांच्या बाबतीत त्यांचं होतं. डॉक्टर कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. त्यांच्या जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व होतं. डॉक्टर कलाम चांगल्या पुस्तकांना देवदूताची उपमा देतात. ग्रंथांबद्दल बोलताना ते म्हणतात, ग्रंथ सदैव माझे मित्र आहेत. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ मला ग्रंथांनी प्रेरणा दिली, स्वप्न दिली. स्वप्नांमधून जीवित ध्येय गवसली. ग्रंथांनीच ध्येयपूर्तीसाठी मला आत्मविश्वास दिला आणि अपयशाच्या प्रसंगी धीर दिला. म्हणूनच माझ्या तरुण मित्रांनो, ग्रंथांची मैत्री जोडा. ग्रंथ तुमचे उत्तम मित्र आहेत. शांता शेळके यांचा 6वं सुख या नावाचा एक लघुनिबंध आहे. त्या चिनी माणसांचा एक दाखला त्या देतात. 2 चिनी माणसं एकमेकांना भेटली म्हणजे तुम्हाला सर्व 6ही सुख प्राप्त होवोत, अशा शुभेच्छा ते एकमेकांना देतात. 6पैकी 5 सुख आपल्या नित्याच्या परिचयाची आहेत. ती म्हणजे संपत्ती, संतती, प्रसिद्धी, मनासारखा जोडीदार आणि उत्तम आरोग्य. मग 6वं सुख कोणतं? तर अर्थातच ते ज्याचं त्यानं शोधायचं असतं. म्हणजेच 6वं सुख प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. कोणी ते पुस्तकात शोधेल, कोणी आपल्या आवडत्या छंदात, कोणी परमेश्वराच्या नामस्मरणात. पण आपल्यासारखी माणसं नेहमी पहिल्या 5 प्रकारच्या सुखामध्येच आयुष्याची इती कर्तव्यता मानतात. सुखाच्या मागे आपण आयुष्यभर धावत राहतो, पण मनात आतून कुठेतरी बोच असते की सगळं मिळूनही काहीतरी अपूर्ण आहे. तुमचं 6वं सुख जेव्हा तुम्हाला सापडेल तेव्हाच तुम्हाला खरं समाधान लाभेल. मला वाटतं हे 6वं सुख आपण वाचनात शोधायला काही हरकत नाही. एकदा का आपण पुस्तकांच्या संगतीत राहायला सुरुवात केली की ती आपली बोट धरून आपली वाटचाल आनंदाच्या, सुखाच्या मार्गावर जाण्यासाठी मदत करतील. आपण जेव्हा वाचन प्रेरणा दिवस साजरा करतो त्यावेळी हे लक्षात ठेवायला हवं की वाचनाची प्रेरणा त्या दिवशी जशी आपण घ्यायचा प्रयत्न करतो तशी ती आयुष्यासाठी सुद्धा कायम राहायला हवी. वाचन किंवा ग्रंथ हे आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवेत. कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची एक छान कविता आहे. या कवितेतील काही ओळींनी आजच्या या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. ते आपल्या मुलांना म्हणतात.
मी तुमच्यासाठी घर, गाडी, बंगला, पैसा यासारखी भौतिक संपत्ती मागं ठेवली नाही. माझ्या वाडवडिलांनीही तशी ती माझ्यासाठी ठेवली नव्हती. पण मी तुमच्यासाठी पुस्तक रूपानं एक अमूल्य अशी संपत्ती मागं ठेवली आहे, तिचा तुम्ही अवश्य उपभोग घ्या. आपल्या या कवितेमध्ये ते म्हणतात, मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील जी नेतील तुला जायचं आहे तिथे. फक्त मी असेन तिथे मात्र तुला पोहोचता येणार नाही, कारण मी आधीच होऊन गेलेलो असेन. एखादी कथा, एखादी कादंबरी, एखादी कविता, एखाद्या पुस्तकातली माझी अनावर आठवण आली की या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एखादं पुस्तक शोध आणि तुझा प्रवास बघ कसा सोपा होऊन जाईल. तर मंडळी, इतकं समृद्ध आहे हे वाचनाचं पर्व. जो वाचेल त्याचं आयुष्य ते समृद्ध करतं. तर आपणही वाचनाची प्रेरणा घेऊया आणि वाचनाला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवूया. मंडळी, आज आपण इथं थांबतो आहोत, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात वर्मा मलिक यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. मेमसाब चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सोनी कोपी यांचं.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.
1: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशुदास यांनी गायलेलं संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत सुनैना या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटीही ऐकणार आहोत अजीज काश्मीरी यांचं. संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात इंटरनॅशनल क्रूक या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि राणू मुखर्जी यांच्या आवाजात.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल देवबर्मन यांनी, आणि चित्रपट आहे कहते है मुश्को राजा.

0: बम बम फड़ के बोल बेटा बम बम फड़ के बोल बेटा खिड़की खोल बेटा बम बम छिंग बम बम छिंग बम बम छे कांदे की भाजी है मुल्ला काजी रसून की चटनी है कटनी का बटरा मुंशी मुनक्का पक्का पक्का हुजूर अगदास दिमाग है फुरकत हुजूर अगदास दिमाग है फुरकत कमाल है हलकत चल हट नट खट पन घट जट फट फुटबॉल वॉलीबॉल दस बिन बेसबॉल पिंग पॉन्ग किंग कॉन्ग बॉल बॉल हॉल हॉल
1: सबको मेरा झुक झुक के सलाम और राम राम
2: शेती म्हणजे समृद्धी शेती म्हणजेच संपत्ती येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं फासले या चित्रपटामधलं हे गीत गीतरचना शेहरेयार यांची या गीताला संगीत दिलं आहे शिवाहरी यांनी

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो। आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया करूया की, अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोट बोलत नव्हते, पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी। आणि आठवणींना सही नसते। काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं। ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. आज की राधा या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जावेद अख्तर यांचं गीत जोशीले या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिले R.D. बर्मन यांनी.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं ललकार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कुलवंत जानी यांचं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.
1: चानजी जरा मुड़के तो देख लो जाते जाते.

0: जाते जाते ओ जरा जाते जाते
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं इंडिवर यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी आणि हे गीत आहे जस्टिस चौधरी या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नूरी या चित्रपटामधलं जान निसार अख्तर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी आणि हे गीत ऐकूया पमेला चोप्रा, महेंद्र कपूर आणि जगजीत कौर यांच्या आवाजात.

चुपचाप मरे उसको आशिक न कहो, जो जमाने से डरे उसको आशिक।

जैसे फरहान जैसे महिवाल रांझे है जैसा आशिक हो तो ऐसा हो हाँ।

0: आशिक,
1: दिल भर
0: आशिक हो तो ऐसा हो,
1: ये दिल भर हो तो ऐसी हो।
2: आहो पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
3: ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत। जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी। चित्रपट डुप्लिकेट।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये हैसियत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत यसुदास आणि वाणी जयराम यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: ऐकूया लोरी या चित्रपटामधलं बशर नवाज यांचं गीत, संगीतकार खय्याम. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, पमेला चोप्रा आणि जगजीत कौर यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया हर हर गंगे या चित्रपटामधलं भरत व्यास यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. मंदाडे आणि आशा भोसले यांनी गायलेलं हंगामा या चित्रपटामधलं हे गीत आहे अंजान यांचं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: कच्ची गली कचनार की, कच्ची गली कचनार की।
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278।
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि मुमताज यांनी गायलेलं। GS रावल यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात लड़की पसंद है या चित्रपटामधलं।

पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, कन्यादान या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी।

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात म दा देवकाते यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात गदी माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया देव माणूस या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत भिंतीला कान असतात या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं. सुधीर मोघे यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 21 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अमेरिकेचे इराणवर पुन्हा जोरदार हल्ले, 2 सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लक्ष. अमेरिकी लष्कराने रविवारी इराणच्या निमलष्करी रेव्होल्युशनरी गार्डला लक्ष्य करत हवाई हल्ले सुरू केले. जॉर्डनमधील हल्ल्यात झालेल्या अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. जॉर्डनमधील एका तळावर इराणने केलेल्या हल्ल्यात 2 अमेरिकी सैनिक ठार झाले, 1 बेपत्ता आणि 4 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले असे अमेरिकी लष्कराने सांगितले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकी लष्कराने पुन्हा इराणवर हल्ले केले. अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी इराणच्या लष्करी किनारी गस्त आणि हवाई संरक्षण सुविधा, सागरी क्षमता आणि क्षेपणास्त्र तसेच ड्रोन साठवणूक स्थळांवर हल्ला केला. त्यांनी पहिल्यांदाच विशेषतः रेव्होल्युशनरी गार्डला लक्ष्य केल्याचेही सांगितले. रेव्होल्युशनरी गार्ड हे इराणच्या एक प्रमुख सत्ता केंद्र असून त्याच्या नियंत्रणात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात झालेल्या आपल्या साधन सामग्रीच्या नुकसानीबद्दल इराणने कोणतीही सर्वंकष माहिती दिलेली नाही. मात्र अलीकडील अमेरिकी हल्ल्यात किमान 50 जण ठार झाले आणि 500 हून अधिक जखमी झाले असे इराणी अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू. 18व्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. ते 13 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात सरकार प्रलंबित असलेली 2 आणि नव्याने आणली जाणारी 5 अशा एकूण 7 महत्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे. अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र प्रलंबित विधेयके आणि देशातील चालू घडामोडींवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रामुख्याने 2 जुनी विधेयके आहेत. यामध्ये या वर्षीच्या सुरुवातीला मांडण्यात आलेले विदेशी योगदान सुधारणा विधेयक 2026 आणि 15 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत सादर होऊन संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलेले विकास भारत शिक्षा प्रतिष्ठान विधेयक 2025 यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आयकर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, SMME जन्ममृत्यू नोंदणी आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध यांसारख्या अत्यंत महत्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या विषयांवरील 5 नवीन विधेयके देखील या अधिवेशनात मांडली जाणार आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. झटपट कनेक्शन, जलद सुरक्षित डिलिव्हरी. भारत गॅसकडून लाईट झेप प्रीमियम LPG बाजारात. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने भारत गॅस लाईट झेप नावाचा प्रीमियम LPG बाजारात आणला आहे. यामध्ये नवीन गॅस जोडणी आणि जलद डिलिव्हरीची सुविधा देण्यात आली असल्याची माहिती कंपनीने X वर दिली आहे. या सिलेंडरमध्ये 10 किलो गॅस असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. BPCL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खन्ना यांच्या हस्ते या सुविधेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कंपनीचे विपणन संचालक शुभंकर सेन हे देखील उपस्थित होते. काही दिवसापूर्वीच स्विगी, इन्स्टामार्ट आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी भागीदारी करून क्विक कॉमर्स या ॲपवरून ऑन डिमांड LPG सिलेंडर डिलिव्हरी देण्याची देशातील पहिलीच सेवा सुरू केली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. दुगारवाडी धबधबा प्रवेशबंदीची अंमलबजावणी. दुगारवाडी धबधब्याच्या प्रवाहात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने प्रशासनाने हा धबधबा पर्यटकांसाठी अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. शनिवारपासूनच त्र्यंबकेश्वर परिसरात दाखल होणाऱ्या पर्यटकांना सापगाव फाटा येथे पोलीस बंदोबस्त ठेवून अडवण्यात येत होते. काही पर्यटकांनी स्थानिक गावे फार्म हाऊस किंवा हरिहर किल्ल्याचे बहाणे करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु वनविभाग आणि वनव्यवस्थापन समितीने कडेकोट बंदोबस्त ठेवत ही प्रवेशबंदी यशस्वी केली. दुगारवाडीला प्रवेश न मिळाल्याने पर्यटकांनी पहिनेवारीतील नेकलेस धबधबा आणि जव्हार रस्त्यावरील तोरंगण घाटाकडे आपला मोर्चा वळवला. पर्यटकांनी तोरंगण घाटातील धबधब्याचा आनंद घेतला, मात्र रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. घाटात अपघात होण्याचा धोका वाढल्याने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. पावसाचा जोर वाढल्याने रविवारी त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात डॉक्टर वसंत अवसरे यांचं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात अवघाचे संसार या चित्रपटामधलं.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत संगीतकार यशवंत देव यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: आणि आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. वरदक्षिणा या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सोबती या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे गंगाधर महांबरे यांची. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी. आणि हे गीत ऐकूयात टी मीना यांच्या आवाजात.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होतं. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होतं. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे काबर येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. गेल्या दोन भागांमध्ये मागच्या आपण आफळेबुवा आणि हरिदासबुवा यांच्याकडून विविध विषयांवरती मार्गदर्शन घेतो आहोत. कविताताई त्यांना अतिशय योग्य असे प्रश्न विचारतायत आणि त्यांच्याकडून आपल्याला छान असं भरभरून नॉलेज सुद्धा मिळत आहे. तर आजच्या भागामध्ये सुद्धा माझे आणि कविताताईंचे असा दोघींचेही काही प्रश्न बुवांसाठी असणार आहेत. तर कीर्तनाची कार्यशाळा आहे आणि त्या अनुषंगाने अनेक प्रश्न माझ्या डोक्यात जसे आहेत तसे कविताताईंच्या सुद्धा आहेत. तर कविताताई, तुम्हाला काय आज बुवांना प्रश्न विचारावा असं वाटतो आणि आजच्या भागाची सुरुवात कशी करावीशी वाटते?
1: मला आयोजक म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे आणि तुमची शिष्या म्हणून पण एक मी प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न शिष्या म्हणून की जो की कीर्तनात तुम्ही जे आता सांगितलं की कलेचं किंवा विनोदाचा जो आत्ता आपला विषय झाला, तर कीर्तन ही कला आहे की भक्ती आहे हा एक प्रश्न. आणि आयोजक म्हणून असा प्रश्न की जे आता आपण स्क्रिप्टेडचा विषय केला, तर ह्या शिबिरामध्ये आपण काही स्क्रिप्ट कोणाला देणार आहोत की नाही हा पण एक महत्वाचा, कारण हा लोकांकडून मला एक आयोजक म्हणून मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. म्हणून हे दोन प्रश्न आहेत.
2: गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण कीर्तन प्रवचन शिकत असतो तेव्हा ती भक्ती आहे, सादर करतो तेव्हा ती कला आहे. पण कलेचा पाया भक्ती आहे. कलेचं मेसिक तुम्हाला कलेच्या माध्यमातून पोचवायचं आहे काय, तर भक्ती. आपण साधना करत असताना ती कीर्तनातही या सगळ्या गोष्टीचा वापर आहेच. म्हणजे विनोद काही प्रमाणात असायला पाहिजे, खुसखुशीतपणा राहायला पाहिजे, काही संगीताचा भाग असला पाहिजे, हे अगदी सत्य. पण त्यातली प्रबळ घटक हा तत्वज्ञानच असला पाहिजे, हे 100% आपण त्याच्यात पाहतो. आणि आता सुद्धा म्हणजे जी काही आपण दोन कीर्तनं त्याच्यामध्ये शिकणार, कारण 10 दिवसामध्ये यापेक्षा फार काही शिकता येण्यासारखं नसतं. दोन पूर्वरंग दोन आख्यानं, तर त्याच्यासाठी पूर्वरंगाचा अभंग कोणता आहे, तो अभंग सोडवताना काय काय प्रमाणं द्यावीत, कोणत्या क्रमाने याचा विचार करावा, किंवा आख्यानामध्ये कोणती पदं आहेत, हेच आपण स्क्रिप्ट देणार, याच्यात वादच नाही. पण पहिल्या शिबिरासारखंच याच्यात तेही आपण एक कार्यशाळा, वर्ग, अभ्यास, एक आनंद घ्यायचा आहे की एक 2-4 काव्य आपण सगळे निवडून करायचे त्याच्यामध्ये एक आणखीन भर टाकण्यासाठी, किंवा त्या स्क्रिप्टला अनुसरून मी 4 प्रमाणं सांगितलेत या विषयाला, तर तुमच्या व्यासंगामध्ये तुम्हाला आणखीन कुठली प्रमाणं सुचतात? समूहाने अभ्यास केल्याचे खूप फायदे होतात की ज्यायोगे 100 माणसं 100-200 डोळ्यांनी अभ्यास करत असतात आणि त्यामुळे एका माणसाला जवळजवळ 100 लोकांची चिंतनं अनायास प्राप्त होतात या सगळ्यात, की बुवा हेही प्रमाण चालू शकेल, हेही चालू शकेल. आणि मग आपल्याला एखाद्या वेळेला कळू शकतं की जर एखादा चुकीचा विचार करत असेल, त्याने जर चुकीचं प्रमाण, तर मग हे प्रमाण त्याला योग्य कसं नाही हेही आपल्याला सांगता आलं पाहिजे, तेही शिकवता आलं पाहिजे. म्हणजे समोरच्या चुकीतनं सुद्धा एक शिक्षणच होतं. तेव्हा आपण काही जे बेसिक मटेरियल आहे ते आपण मटेरियल देणार, याच्यात वादच नाही. की जे संस्कृत लोक जे पाठ करायचे ते लिहूनच दिले पाहिजेत, किंवा जे अभंग पाहिजेत ते लिहून दिले पाहिजेत.

0: पण याच्यावरती तुम्ही वाक्य म्हणताना इथे आणि म्हणा, इथे परंतु म्हणा, आणि झांज तुमची ही अशीच वाजली पाहिजे. तू नाही वाजवली जात झांज तरी मला चालेल. पण त्या गाण्याचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाला धरून तू त्या प्रसंगाचा, त्या मूल्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या मनावरती घे, अशा रीतीचा आपण जास्त प्रयत्न या शिबिरांमध्ये करणार.
1: बोलताना हल्ली आपण इतके इंग्रजी शब्द वापरत असतो, मग ते निरूपण करताना किंवा कथा सांगताना अनावधानाने आपल्याकडून येऊन जातो. परवा मी गणपतीची गोष्ट सांगत होते की ते अनुसया मातेंच्या घरी आले, तिच्या घरातलं सगळं संपलं, मग शेवटी तिने हरभऱ्याची डाळ आणि गूळ एकत्र करून ते पुराण कालवून दिलं, मी तिच्या घरातलं सगळं मटेरियल संपलं असं म्हटलं गेलं.
0: होतं ना असं होऊ शकतं. तेव्हा आपण प्रयत्नपूर्वक थोडस अधिक मराठी अधिक संस्कृत व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करायचा. आता ते अनवधानाने येऊन गेले तर हरकत नाही. मग आम्ही कित्येक वेळेला कीर्तनात त्याचा विनोद म्हणून उपयोग करतो की दोन्ही भाषा यायलाच हव्यात. इंग्रजीचा आपल्याला द्वेष नाहीये, किंवा इंग्रजी ही टाकाऊ भाषा नव्हे, ती आज विश्वातली निम्मे देशात असलेली भाषा आहे, ती यायला पाहिजे. पण वापरातली भाषा आणि मातृभाषा यातला जो विवेक केला पाहिजे तो समाजातनं केला जात नाही. आम्ही तो विनोद वापरतो काही वेळेला की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण जो आदर सत्कार केला पाहिजे, त्यांची उठबस जी केली पाहिजे, त्यासाठी हसतमुखाने त्यांना आपण समोर गेलं पाहिजे. आता हसतमुखाने समोर जाण्याला काय म्हणतात बरं, मराठीमध्ये त्याला स्माइलिंग फेस म्हणजे अशा तो विनोद म्हणून थोडासा आपण स्माइलिंग फेस म्हणून समोर जायला पाहिजे. पण एक आहे की जशा काही कथानकांमध्ये एखादा परिच्छेद हिंदीमध्ये सुद्धा येऊन जाणं याने सुद्धा तशी समृद्धी वाढते, तशी काही महत्वाची वाक्य काही प्रमेय ही इंग्रजीमधनं आली तरी सुद्धा ती काही त्याज्य नाहीत किंवा ती काही निंदनीय नाहीत. की आपल्या संस्कृत सुभाषितांप्रमाणेच काही इंग्रजीमध्ये पण सुभाषित आहेत की तुम्ही तुमच्या मित्रांची नावं सांगा मग तुम्ही काय आहेत ते मी सांगेन, अशा अर्थाचं इंग्लिश सुभाषित पण फार सुंदर आहे. की तेव्हा अशा तऱ्हेची काही ही भाषेतली विशेषण येणं ठीक आहे, पण त्याचं प्रमाण आता तानाजी मालुसरे म्हणले आता दरबारात जायचा टाइम झालेला आहे तर इतका त्याच्यामध्ये अंतर्भाव परभाषेचा येऊ नाहीये. यासाठी आपण स्पेसिफिकली काम करतो त्याच्यात नाही असं नाही, किंवा किती छोटी चूक होती बघ, म्हणजे माझी जिथे झाली होती, आमचे बाबा काय सांगायचे की कीर्तनातला प्रसंग सादर करताना त्यातलं जास्तीत जास्त तपशीलाचं डिटेल चित्रण करायचा प्रयत्न करा, म्हणजे बरं वाटतं छान ते चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. तर गोकर्ण महाबळेश्वराची गणपतीची कथा सांगताना त्या गणपतीनं त्या गोराख्याच्या वेशात ते ठेवून दिलं, शिवलिंगा गेला आता चिकटलं आणि आता रावण ते उपटून बाजूला काढतोय, तो प्रयत्न करत होता. तर मी वर्णन आता सगळं तपशिलाने वर्णन करायचं ना, मग रावण तिथे गुडघे टेकून खाली बसला त्या शिवपिंडीपाशी आणि अशा दोन बाया वरती केल्या आणि मग शिवपिंडीला हात घातला वगैरे सगळं आमच्या बाबाने शांतपणे ऐकलं. मग म्हणजे कशाच्या बायावर केल्या, तू शर्ट घालून आला होता, जब्बा घालून आला होता तुझा, रावण ड्रेस काय केला होता तुझ्या रावणाने, आता माझ्या अंग शर्ट असलं म्हणते ऍक्शन त्याने बाया मागे गेल्या, आपण कशाच्या बाया मागे केल्या ते सांगितले का मला, म्हणले अरे म्हणलं गडबड झाली. मग नाना म्हणलं आता मग काय सांगायचं, अरे मग त्याच्या अंगावर शेला असेल तो शेला बाजूला ठेव म्हणून की शेला मागे टाकला, बाया कुठल्या मागे केल्या तू मध्ये ठीक आहे अनुदाने चूक होते असं नाही, पण ती थोडीशी अभ्यासून ती सुधारली तर चांग. आणि शेवटी कीर्तनात प्रवचनात चांगलं मराठी नाही ऐकायला मिळायचं, नाही तर मग लोकांनी कुठं अपेक्षा करायची की मला शुद्ध ही भाषा कुठे पाहायला मिळेल. की जसं मराठीचे शिक्षक सुद्धा मराठी नाही बोलत आहेत की रोड क्रॉस करा, यात मराठी किती
2: 30%
0: रोड क्रॉस करा, नीट क्रॉस करा, नाही तर ऍक्सिडेंट होईल, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागेल. म्हणजे काय मला कळतही नाही की मी माझ्या माझे रस्ता नीट ओलांडा आणि तर अपघात होईल, मग दवाखान्यात भरती करायला लागेल तुला. मी म्हणलं असं काय नाही तुम्ही म्हणतो, तर शिक्षक म्हणला काय करणार अल्टरनेटच आठवत नाही. अरे
2: अल्टरनेट
0: तुला अल्टरनेट पर्याय त्याला त्यालाच पर्याय नव्हता त्याच्याकडे तिथे काय करणार. त्यामुळे एक प्रमाण भाषा कीर्तन प्रवचनामध्ये जपली जावी आणि आजही कित्येक श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार ती प्रमाण भाषा जपतात म्हणजे त्यांचं कौतुक असं आहे त्यांचे समाजावर निश्चितपणे मोठे उपकार आहेत. तर तो जपण्याचाही प्रयत्न आपण प्रात्यक्षिकांमधनही शिकणार आहोत आणि प्रत्यक्ष आपण जेव्हा कार्यशाळेमध्ये ते करून घेऊ तेव्हा त्याच्यातही तो आपण प्रयत्न करू.
3: गुरुजी तुमच्याकडे येते थोडीशी. कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग असा आपण शिबिराचं आपल्या नामकरण आहे तर कीर्तनाचा तर भाग समजू शकले पण एक सर्वसामान्य असं समजलं जातं की ज्याच्यात गाणं नाही ते प्रवचन. तर प्रवचन म्हणजे काय जे आपण आज शिबिरामध्ये सांगणार आहोत किंवा शिकवणार आहोत. तर कीर्तनाचा तर भाग कळला पण मग प्रवचन म्हणजे काय ते मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
2: प्रवचन एक गोष्ट सांगतो छोटीशी. अध्यात्म रामायणामध्ये श्रीराम आणि शबरीचा एक संवाद आहे आणि ह्या संवादामध्ये फार तपशीलात जात नाही. शबरीने श्रीरामांना विचारलंय की मी तुमची पूजा कशा पद्धतीने करू शकते. अध्यात्म रामायणामधला प्रसंग आहे आणि श्रीरामांनी 9 प्रकार सांगितलेले आहेत की ह्या 9 प्रकारांनी तू माझी पूजा करू शकतेस. त्यातला एक प्रकार असा प्रभू श्रीरामांनी सांगितला की माझ्या वचनांचं विवेचन हा माझ्या पूजेचा प्रकार आहे. अनेक प्रकार सांगितले त्यातला हा एक प्रकार सांगितला. हे 9 प्रकार म्हणजे नवविधा भक्ती नव्हे, हा हे वेगळे 9 प्रकार आहेत. वचन वचनांना समजून सांगणे, भगवत वचन असतील, आचार्यांचे वचन असतील किंवा अशी वचन की जी समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहेत पण जी सूत्र रूपाने आहेत आणि ती समजून सांगितली तरच कळतात. अशा वचनांचं विवेचन करणे म्हणजे थोडक्यात हे एक वचन घेणे, एक सूत्र घेणे, ते सूत्र समजून सांगणे आणि ते सूत्र आपल्या आयुष्यात कसं येईल याचा एक मार्ग सांगणे हे एका प्रवचनाकडनं हे अपेक्षित असतं. प्रकृष्ट वचन अशी जरी त्याची फोड होत असली तरी प्रकृष्ट ह्या शब्दाचा अर्थ विस्तृत असा होतो आणि एखादं वचन विस्तृत स्वरूपात सांगण्याला हे 3 आयाम असतात. वचन सांगणे, ते समजून सांगणे आणि ते जीवनात कसं येईल याचे मुद्दे पण सांगणे की अरे 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 गोष्टी कर म्हणजे हे वचन अशा पद्धतीने तुझ्या जीवनात येईल. पण हे सगळं करत असताना, असं प्रवचन करत असताना मुळात कोणत्या वचनांवर प्रवचन करायचं याच्यासाठी ग्रंथांचा अभ्यास लागतो.
3: तोच प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार होते की आता आम्ही जसं स्क्रिप्टेड कीर्तनाविषयी बोललो तर मग आता प्रवचन पण स्क्रिप्टेड असेल का किंवा ह्या शिबिरामध्ये तुम्ही त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना काय द्याल आणि मुख्य म्हणजे जर प्रवचन करायचं असेल तर त्याच्यासाठी काय अभ्यास करावा लागेल हे पण आपल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे.
2: प्रवचन करायचं असेल तर 2 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ग्रंथांचा अभ्यास पाहिजे. तुम्हाला 1 नव्हे तर 100 ग्रंथ माहिती पाहिजे. ही प्रवचनाची सगळ्यात पहिली गरज आहे प्रवचन करण्यासाठीची. म्हणून जितकी जास्त ग्रंथ तुम्हाला माहिती आहेत, जितकी जास्त ग्रंथ तुमच्या डोळ्याखालनं हाताखालनं गेलेली आहेत तितकं तुमचं प्रवचन चांगलं, असा एक प्राथमिक नियम आपण बघायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या ग्रंथांकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन समाजाच्या उत्थानाचा आहे का. आणि तो जर समाजाच्या उत्थानाचा असेल तर त्याला तुम्ही जगण्याचे मुद्दे देऊ शकता का. उदाहरणार्थ हंस गीता नावाची गीता आहे जी गीता आपल्याला ह्या वर्गामध्ये शिकायची आहे. पण ही गीता शिकताना ही गीता माहिती पाहिजे प्रवचन करताना. समजा हंसगीतेवर प्रवचन करायचं आहे असं आपण म्हणूया. हंसगीता माहिती पाहिजे कोणत्या ग्रंथामध्ये आलेली. हंसगीता पण 2 प्रकारची आहे. त्याच्यातली मी कोणत्या हंसगीतेवर प्रवचन करणार आहे ती गीता माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे त्यातले सगळे तत्व मला समजून सांगता आले पाहिजे, आणि तिसरी गोष्ट ती हंस गीता जर मला जगायची असेल तर माझ्या जीवनामध्ये मी कोणते तीन चार बदल केले पाहिजे म्हणजे मी हंस गीता जगलो असं होईल, इथपर्यंत येऊन थांबणे याला म्हणायचं प्रवचन. म्हणून तो दृष्टिकोन पण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे की समाजोत्थानाचा दृष्टिकोन आहे का आणि तुमचा अभ्यास आहे का. अभ्यासातनं फक्त पांडित्य प्रदर्शनही करता येतं, पण प्रवचनाचा मूळ हेतू पांडित्य प्रदर्शन नाही, वचन समाजाकडून जगून घेणं हा प्रवचनाचा मूळ उद्देश आहे. म्हणूनच त्याला प्रवचन म्हणायचं, नाही तर पांडित्य प्रदर्शनच म्हटले असते ना त्याला, पांडित्य दर्शनच म्हटले असते. म्हणून प्रवचन आपण शिकणार आहोत म्हणजे काय शिकणार आहोत, ग्रंथांची ओळख करून घेणार, आणि ही ग्रंथ समजून कशी सांगायची, आणि समजून सांगत असताना ही समोरच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी कोणकोणते मुद्दे आपण जगले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ह्या ग्रंथांचा अभ्यास करताना करणार आहोत.
3: हे खूप म्हणजे काय समाधानकारक उत्तर मिळालं मला. पण अजून एक म्हणजे एक आयोजक म्हणून मला जो प्रश्न सतत विचारला जातो दोन्ही वर्षाचा अनुभव म्हणून, की जेव्हा गुरुजी समजावून सांगतात त्या वेळेपुरतं तर आम्हाला कळतं, पण घरी आल्यानंतर किंवा नंतर जेव्हा पुन्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा ती पाटीकोरी होऊन जाते. तर त्यासाठी मग आपण काही विद्यार्थ्यांना काही रेकॉर्डिंग म्हणा किंवा त्यांना सातत्याने ते ऐकायला मिळेल अशा दृष्टीने काही उपक्रम आपला ह्या शिबिरामध्ये असणार आहे का?
2: प्रश्न खूप छान आहे तुमचा. तुमचा रोग जर स्क्रिप्ट कडे असेल तर प्रवचनांच्या स्क्रिप्ट देणार नाही. पण ह्या सगळ्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गाचे रेकॉर्डिंग्स सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग्स, आणि याच्यातनं हे सातत्याने तुमच्याच कडे असणार आहेत. जे साधक जे कीर्तनकार प्रवचनकार याला येतील हे रेकॉर्डिंग कायमस्वरूपी त्यांच्याकडे असतील आणि ते कधीही हे रेकॉर्डिंग ऐकून परत एकदा आपला अभ्यास करू शकतात. पण शिबिरामध्ये अशी अपेक्षा असेल की त्यांनी वही पेन घेऊन बसावं आणि आपल्या स्वतःच्या नोट्स आधी काढाव्या आणि हे जे रेकॉर्डिंग्स आहेत हे आधाराला घेऊन अभ्यास जास्तीचा करावा अशीच अपेक्षा आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग देणार आहोत, काळजी नसावी.
4: तर असे कहो या तिघांसोबतच्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. आतापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83800 16512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, देवा तुझे सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे राम उगावकर यांचं नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आजच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, ग. दि. माडगुळकर यांचं गीत माणिक वर्मा यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी. आणि हे गीत ऐकूया देव पावला या चित्रपटामधलं.

0: ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत। या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं।

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वराडे आणि वाजंत्री या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांच्या आवाजात. हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: अर अर गंगारा तुझा भागी लकाई तेरी सांग
1: नाही सांगत भाई मग मीच सांगतो समजेस नाही

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो आपण बघता की जनावरांच्या अंगावर गोचिड, गोमाशा, उवा यासारखे दिसायला लागले तर यापासून जनावरांमध्ये दूध उत्पादन फार कमी होते आणि जनावर नेहमी खंगत जात असत. तर यामध्ये गोचिडापासून होणारे जे रोग आहेत तर याला असे रोग आहेत की यामध्ये बॅबोसियासिस, थायलोरियासिस, सरा, ॲनाप्लाझ्मोसिस यासारखे रोग जनावरांमध्ये होतात. तर यामध्ये बॅबोसियासिस नावाचा जो रोग आहे हा आजार बॅबोसिस नावाच्या परोपजीवीमुळे होतो. या रोगाचे रोगजंतू गोचिडाच्या चावल्यामुळे जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. संकरित जनावरांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. या आजारामुळे दूध उत्पादन व मांस उत्पादन घटते, तसेच आर्थिक नुकसान जास्त प्रमाणात होते. शेतकरी बंधूंनो यामध्ये जर जनावरा लक्षणे जर बघितले तर जनावरास अचानकपणे 105 ते 106 फॅरनहाइटपर्यंत ताप येतो. लघवीचा रंग कापीच्या कलरसारखा होतो. जनावर खातपीत नाही व रवण करत नाही. जनावरामध्ये अशक्तपणा येऊन दूध उत्पादन घटते. रक्तक्षय मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कधी कधी काविळाची लक्षणे दिसून येतात व त्वचा पिवळसर दिसते. वेळेवर उपचार न झाल्यास जनावर 10 ते 12 दिवसामध्ये दगावतो. यावर आपण जर उपचार करतो म्हटलं तर बेरिनिल सारखे इंजेक्शन जनावरांना आपण दिल्यास त्याचा जनावराला फरक दिसून येतो. यामध्ये दुसरा रोग म्हणजे थायलोरियासिस. थायलोरियासिस हा आजार संकरित गायींना व कालवडींना त्यांच्या अंगावरील गोचिडामुळे होतो. गोचिडाच्या अंगातील आजाराने रक्त शोषण करतात. गायीच्या रक्तातील तांबड्या पेशीत जातात व तिथे वाढ होऊन हा आजार निर्माण करतात. गायीच्या अंगावर सध्या व पूर्वी गोचिड नसतील तर अशा जनावरास हा आजार होत नाही. शेतकरी बंधूंनो यामध्ये आर्थिक नुकसान भयंकर होते. आजारामुळे जनावरे मृत्युमुखी पडतात किंवा रोगमुक्त होऊन उत्पादनक्षम राहत नाही. यामुळे शेतकऱ्याकडे असणाऱ्या गाई म्हशी दूध उत्पादन कमी होते. यामध्ये लक्षणे जर बघितले आपण तर जनावरास जवळपास 105 ते 106 फॅरनहाइट ताप असतो. पायाजवळील लसीग्रंथावर सूज येते. भुकेचे प्रमाण कमी होते व जनावर अशक्त होते. रोगाचे जीव रक्तात राहून तांबड्या पेशीवर हल्ला करतात. याचा परिणाम जनावर रक्तक्षय होऊन रक्त पातळ होते. लघवी लालसर किंवा पिवळसर होऊन माती खाण्यास किंवा चाटण्यास प्रयत्न करते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने जनावरास दुय्यम आजार संभवतात. रोगनिदान करताना गोचिड आहेत का हे बघावे. रक्त व लसिका ग्रंथीतील स्त्राव शक्य झाल्यास पशुवैद्यकीयकडून रोगनिदान प्रयोगशाळेत तपासून घ्यावा. आजारी

0: जनावरांचे रक्त व लसिका ग्रंथीची तपासणी करावी. यामध्ये उपचार म्हणजे बेरेनिल सारखे किंवा ऑक्सिटेट्रासायक्लिनचे इंजेक्शने जनावरांना द्यावी. यामध्ये तिसरा रोग म्हणजे सरा. सरा हा रोग माशाद्वारे फैलावणारा व सर्व प्राण्यांमध्ये प्रामुख्याने म्हशीमध्ये आढळणारा आहे. हा रोग रक्तामध्ये वाढणाऱ्या ट्रिपोनो सोमा इवान्सा नावाच्या परोपजीवीमुळे होतो. जास्त प्रमाणात पाऊस असणाऱ्या ठिकाणी, गोट्याजवळ घाण पाण्याची डबकी असणाऱ्या ठिकाणी, हिरव्या ठिकाणी टॅबनेस नावाच्या हिरव्या माशा आढळतात व जनावरास चावतात. या माशा रोगांचा जंतूचा प्रसार करतात. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण जर लक्षणे बघितले तर जनावरांना जवळपास 104 ते 105 पर्यंत फॅरनहाइट ताप असतो व तो चढ उतार होत असतो. जनावर अस्वस्थ होते, डोळ्यातून घाण वाहते, भूक मंदावते व दूध उत्पादनही घटते. नाकातून घाण व तोंडातून लाळ पडते. वारंवार अपचन होऊन दूध उत्पादन घटते व प्रकृती खालावते. जनावरे गोल फिरतात, वेडसरपणाची लक्षणे दाखवितात व भिंतीस धडका घेतात किंवा जोरात आपडतात. अतितीव्र स्वरूपातील आजार असल्यास जनावर तडकाफडकी मृत्यू होतो. यामध्ये इंजेक्शन ट्रायक्विन 2.5 ग्रॅम कातडीखाली टोचल्यास इंजेक्शनचा फरक पडू शकतो. प्रतिबंधक उपाय म्हणजे रोगाचा प्रसार करणाऱ्या माशाचा व त्यांच्या अंड्याचा नायनाट करावा. गोट्याभोवती पाण्याचे डबके अथवा घाण पाणी नसावे. असल्यास कीटकनाशकाचे तेल मिश्रित द्रावण फवारावे. रोगाची लागण सुरू असल्यास जनावरांना चरावयास सोडू नये. शेतकरी बंधूंनो, यामध्ये चौथा जो रोग आहे तो म्हणजे ॲनाप्लाझ्मोसिस. संकरित जनावरे तसेच शेळ्या व मेंढ्या यांना होणारा हा रोग असून ॲनाप्लाझ्मोसिस या रोगजंतूमुळे होतो. या रोगाचे जंतूस रक्तामधील तांबड्या पेशीमध्ये वाढतात. रोगाचा प्रसार गोचिड, टॅबनॅस, माशा व डासांच्या चावण्यामुळे होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे जर पाहण्या झालेत तर जनावरांना जवळपास 105 ते 106 फॅरनहाइट ताप असतो. जनावरची भूक मंदावते व दूध उत्पादन घटते. जनावरे रवण करीत नाहीत व वरच्यावर अशक्त होत जातात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय व नंतर कावीडची लक्षणे दाखवतात. सुरुवातीस बद्धकोष्ठता व नंतर हगवण्याची लक्षणे दाखवतात. शेतकरी बंधूंना निदान जर करायचे झाल्यास यामध्ये रक्त कातपट्टीवर तयार करावी व प्रयोगशाळेतून पाठवून रोग निदान करावे. यामध्ये उपचार जर सांगावेस झाल्यास जास्त मात्रेमध्ये टेट्रासायक्लिनचे इंजेक्शन 5 ते 7 दिवस द्यावी.
1: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज. विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088. विश्वास बँक, विश्वासाचं नातं. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. स्वप्न तुमचं, साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं गीत सुगंधी कट्टा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. पी सावळाराम यांचं बोलकरीण या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. हे गीत आहे सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेळबुडकर यांचं गीत ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वाच्या सहकार्याने आपण आर्थिक साक्षरता निर्माण होण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो. गेल्या आठवड्यात मंगळवारी ज्यावेळेस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी याबद्दलची माहिती दिल्यानंतर एका श्रोत्याने सांगितलंय की बँकांपेक्षा पोस्टाची PPFच्या बाबतीतली सर्व्हिस अत्यंत चांगली आहे आणि पोस्ट ऑफिसचे जे कर्मचारी आहेत ते एखाद्या गुंतवणूकदाराचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचं खातं जर 15 वर्ष त्याला पूर्ण होत असले तर अगोदरच फॉर्म भरून घेतात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि नंतर सुद्धा 5 वर्ष ते अकाउंट कंटिन्यू करता येतं. मला असं वाटतं की ज्या पब्लिक सेक्टर बँका आहेत ज्यांच्याकडे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचं पैसे भरण्याची आणि खात्याची सोय आहे त्या बँका त्यांनी या बाबतीत पोस्टाचा आदर्श घ्यावा आणि 15 वर्ष पूर्ण होताना फॉर्म अगोदरच भरून घ्यावा आणि PPFच्या बाबतीतली व्यवस्थित सर्व त्याच्यातला खाचाखोचा आणि बारकावे याची माहिती करून घ्यावी. आज PPFपेक्षा जास्त चांगलं अशी एक गुंतवणुकीची योजना आहे, परंतु दुर्दैवाने ती योजना कामगिरी जरी चांगली असली तरी त्या योजनेच्या बाबतीत असंख्य अडचणी आहेत आणि ह्या अडचणी वरिष्ठ पातळीवरती मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न आम्हालाच काय करावा लागतो याचं कारण आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही. ज्यावेळेस NPSला प्राप्तिकर बचत सवलत मिळाली त्यावेळेस त्यांनी भाग घेण्याचं वय ठेवलं होतं जास्तीत जास्त वय 60 वर्ष. जवळजवळ 4 वर्ष आम्हाला या NPSशी भांडावं लागलं, त्यांना सांगावं लागलं की तुम्ही 60 वर्षाच्या वरचे जे गुंतवणूकदार आहेत आणि ज्यांना 30% टॅक्स भरावा लागतोय अशा गुंतवणूकदारांना जर 1.5 लाख रुपये पूर्ण करून आणखी 50,000 रुपये जर भरायचे असतील आणि त्यांची तयारी असेल दीर्घकालीन गुंतवणूक करायची तर मग हे जी मर्यादा ठेवली वयोमर्यादा भाग घेण्याची तिच्यामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे आणि 4 वर्ष यासाठी संघर्ष करावा लागला. त्यानंतर मात्र 2017ला ही वयोमर्यादा 60 वरून 65 पर्यंत करता आली आणि मग 2017ला ज्यावेळेस आमचं वय 64 होतं त्यावेळेस आम्ही ह्या NPSमध्ये गुंतवणूक सुरू केली. NPSची गुंतवणूक कायम ठेवण्याची आवश्यकता होती, त्यावरचा उत्पन्न दर चांगला होता, परंतु दुर्दैवाने पुन्हा आपल्याकडे जेव्हा इन्कम टॅक्सच्या बाबतीत ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम असा भेद करण्यात आला आणि त्यानंतर मग तर 90% लोकांनी न्यू रिजिम खाली इन्कम टॅक्स रिटर्न भरलंय आणि त्यामुळे आता NPSच्या 50,000 गुंतवणुकीवरती जो 15,000 रुपये जो फायदा मिळत होता तो फायदा आता उपलब्ध नाही. परंतु तरीसुद्धा NPSचा वार्षिक चक्रवाढीने सरासरी वार्षिक वाढ ही अत्यंत चांगली आहे. काही योजनांच्या बाबतीत जर ही माहिती दिली तर ABSL 5 वर्षाची चक्रवाढीने सरासरी वाढ 11.20%, HDFC पेन्शन फंड, हे आम्ही इक्विटी प्लॅन संबंधी बोलत आहोत, HDFC पेन्शन फंड 11.38%, ICICI पेन्शन 12.27%, कोटक 12.10%, LIC पेन्शन 11.15%, SBI 10.39% आणि UTI पेन्शन हे 11.70%. जर ही आकडेवारी व्यवस्थित समजून घेतली तर PPFच्या 7.10%पेक्षा हा वाढीचा वेग अत्यंत चांगला आहे. 3 ते 4% फरक पडू शकतो, परंतु या ठिकाणी असं होतं आहे की ज्यांच्याकडे मालमत्ता खूप जास्त झालेली आहे त्यांचा उत्पन्न दर कमी झालेला आहे. उदाहरणार्थ HDFC पेन्शन फंड त्यांच्याकडे 80,000 कोटीची मालमत्ता इक्विटी प्लॅन्समध्ये आहे आणि त्यांचा वार्षिक वाढीचा दर फक्त 11.38% आहे. SBI पेन्शन 27,433 कोटीची मालमत्ता आहे आणि त्यांचा वार्षिक वाढीचा दर फक्त 10.39%. मग ह्या तुलनेने आजसुद्धा UTI पेन्शन फंड 5,470 कोटी रुपयाची मालमत्ता आहे आणि चक्रवाढीने वार्षिक सरासरी वाढ ही 11.70 ही मिळते. परंतु 60व्या वर्षी पैसे घेणं, काही जी रक्कम विड्रॉ करता येते ती रक्कम काढून घेणं, त्यानंतर उरलेल्या रकमेवरती अॅन्युटी घेणं, किंवा जर 60 वर्ष पूर्ण झाले म्हणून सर्वच्या सर्व पैसे काढून घ्यायचे असले तर प्रोसिजर अतिशय त्रासदायक होतं. एनपीएसच्या ज्या सेवा देणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडून व्यवस्थित सेवा मिळत नाही हे कटू सत्य इथे सांगावं लागतं. आणि त्यामुळे आता गुंतवणुकीचा सल्ला देताना ज्यांनी ज्यांनी एनपीएसची खाती उघडलेली आहेत त्यांना नाईलाजाने सांगावं लागतं की फक्त दरवर्षी खातं चालू राहण्यासाठी 1,000, 2,000, 5,000 रुपयाचे भरा, जास्त रक्कम काही भरू नका, त्याऐवजी म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. आणि मग त्यानंतर 60व्या वर्षी ह्या योजनेतून काही रक्कम विड्रॉ करून उरलेल्या रकमेवरती सक्ती नाही अॅन्युटी घ्यावी लागते ते घेण्याचा प्रयत्न करा. परंतु ज्यांचे 60 वर्ष पूर्ण झाली त्यांनी मात्र एनपीएसला गुड बाय करावा असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगणं आहे. हे सांगताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे कारण चांगली योजना परंतु खर्च कमी पाहिजे याच्या नावाखाली गुंतवणूकदारांना सेवा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता आपण एका दुसऱ्या महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी काही मार्गदर्शन करू आणि ते म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये पॅसिव इन्कम असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती नोकरी करत असेल, स्वतःचा व्यवसाय करत असेल, अशा प्रत्येक व्यक्तीला तो नोकरी करत असताना सुद्धा काही उत्पन्नाची आवश्यकता असते आणि निवृत्त झाल्यानंतर तर चांगलं उत्पन्न मिळावं, किमान जेवढा दर महिन्याला पगार मिळत होता तेवढं उत्पन्न चालू राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि असं उत्पन्न निर्माण करण्याचे अनेक मार्ग आहेत. मग त्यामध्ये काही लोकांना असं वाटतं की आपण फ्लॅट घ्यावा किंवा शॉप घ्यावं आणि नंतर मग त्याचं आपल्याला भाड्याच्या रूपाने उत्पन्न मिळत राहील आणि शिवाय फ्लॅटच्या किंवा शॉपच्या किमती वाढत राहतात तर त्याचाही भांडवली नफा हा मिळू शकेल. परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की अशा प्रकारे पॅसिव इन्कमची सोय करण्याच्या ऐवजी जर फायनान्शियल ॲसेट ठेवले म्हणजे गुंतवणूक चांगल्या प्रकारे केली आणि त्यानंतर मग त्याच्यातून जर दरमहा उत्पन्न घेतलं किंवा भांडवल वृद्धी घेतली तर तो पर्याय जास्त चांगला ठरतो आणि त्यामध्ये पैसा हाताशी राहतो, त्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवता येतं आणि शिवाय त्यामध्ये भांडवल वृद्धीसुद्धा होत आहे. आणि अशा प्रकारचं उत्पन्न मिळवण्यासाठी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा आणि मग जशी आपली गरज असेल, दरमहा उत्पन्नाची गरज असेल, तिमाही उत्पन्नाची गरज असेल, वर्षातून एकदा उत्पन्न पाहिजे असेल तर म्युच्युअल फंडांच्या वेगवेगळ्या योजनांमधून चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेता येतं. आता या ठिकाणी बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडाच्या योजनेबद्दल सांगायचं आहे. ही बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडाची अग्रेसिव्ह हायब्रिड फंड ही एक अतिशय चांगली योजना आहे आणि त्या योजनेच्या 10 रुपयाच्या दर्शनी किमतीचे नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा निव्वळ मालमत्ता मूल्य 41.80 रुपये आहे. ह्या योजनेकडे 1,700 कोटी रुपयाची मालमत्ता आहे आणि ह्या योजनेने 1 वर्षाची वाढ 7.3%, 3 वर्षाची वाढ 18.3% आणि 5 वर्षाची वाढ ही 13.9% दिली आहे. थोडक्यात बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमध्ये ठेवी ठेवणारे अनेक गुंतवणूकदार आहेत, त्यांनी जरूर बँक ऑफ इंडियामध्ये ठेवी ठेवाव्या, परंतु आपल्या एकूण ठेवींपैकी काही रक्कम या योजनेत गुंतवावी अशी आमची शिफारस आहे. कारण यामध्ये उत्पन्न दर चांगला मिळून शिवाय वार्षिक वाढसुद्धा चांगली मिळते आणि याच्यामध्ये जर भांडवल वृद्धी पर्याय घेऊन SWP ठराविक रकमेची नियमित पैसे परत घेणं असा जर प्रकार केला तर तो प्रकार चांगला ठरतो. किंवा दरमहा उत्पन्नाची गरज असेल तर दरमहा उत्पन्न घेणं अशा प्रकारे गुंतवणुकीचं नियोजन चांगलं करता येतं. आणि म्हणून प्रत्येकाने पॅसिव इन्कम म्हणजे आपल्या गुंतवणुकीपासून उत्पन्न मिळवणं हे करायलाच पाहिजे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हळदी कुंकू या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेवूडकर यांच्या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.
2: डोंगर मैना तुमकत

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं.

0: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेवडकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत आहे ईर्षा या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।
6: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम। दोस्तों, आज बातें करेंगे ऐसे शख्स के बारे में जो हिंदी सिनेमा जगत में एक चमकता हुआ सितारा बनकर रह गया है। उसने ऐसी जगह पा ली है जिस पर दूसरा कोई नहीं बैठ सकता। जब भी हिंदी सिनेमा जगत की बातें होती है, देवानंद, दिलीप कुमार, राज कपूर, इन तीनों का जिक्र ज़रूर किया जाता है, पर सबसे याद किया जाता है देवानंद को। एक स्मार्ट चुलबुला चेहरा देवानंद।

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: ऐकूया राणी मलिक यांचं गीत चित्रा यांच्या आवाजात. चित्रपट आहे होते होते प्यार हो गया आणि या गीताला संगीत आहे आनंदराज आनंद यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आता ऐकूयात अपने अपने या चित्रपटामधलं गीत आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात. गीतरचना आहे गुलशन बावरा यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
0: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आहे दो चोर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: चोरी।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी वशर्त।
3: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो। आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट, शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत। नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया करूया की, अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोटं बोलत नव्हते, पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी। आणि आठवणींना सही नसते। काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं। ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
4: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन. हे गीत आहे बडे दिलवाला या चित्रपटामधलं.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार माझ्या पालक आणि बालमित्रांनो, आपण सध्या ऐकत आहोत अजिंक्य मी या वाचन मालिकेमध्ये प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित काही प्रेरणादायी कथा मुलांसाठी आणि पालकांसाठी. मित्रांनो, आजचा भाग 24. आजच्या कथेचं नाव आहे बाल युनियन जिंदाबाद. मुलांनी बाल युनियन स्थापन केली. का स्थापन केली, कशासाठी स्थापन केली, चला ऐकूया या कथेमध्ये. अचानक मम्मी पटवर्धन घरात आल्या आणि सुजयनं क्षणात जाहीर केलं, आजची मीटिंग ओव्हर. काही मिनिटात सोहम, शुभम, सायली, आदित्य, ऋत्विक सगळे भराभर बाहेर पडले. मम्मी पटवर्धनांना काही कळेच ना. आपण सहज हापडे टाकून घरी आलोय काय आणि सोसायटीतली पोरं आपल्या घरामध्ये हॉलमध्ये बसून करत होती तरी काय. त्या घरात आल्या, सुजयनं मम्मीचं स्वागत केलं. वेलकम मम्मा, आज अचानक? अरे बँकेची एक दोन इम्पॉर्टंट कामं आहेत म्हणून आले. पण हे काय रे, तुम्ही सगळे करीत काय होतात? कुठं काय काही नाही. अरे खेळताना तर दिसत नव्हतात. आणि काय रे हे काय? आत्ता 6 महिन्यापूर्वी श्रीनगरहून मागवलेला हा गालिचा केवढा सुरकुतलाय. नाही मम्मा, सगळं छान शिस्तीत बसले होते. हे बघ, वॉलपेपरवर सुद्धा कुणीतरी पेन्सिल न ओढलेलं दिसतंय. नाही मम्मा, तसं काही नाही आहे, पेन्सिलचा काही संबंध नाही. तुला ना भास होत आहेत, भास. वॉलपेपर खराब करण्या इतके, गालिचाला सुरकुती पाडण्या इतके लहान आहोत का आम्ही? आम्ही मीटिंग घेत होतो. नुकताच काढलेला गॉगल हातानं गरकन फिरवीत मम्मी पटवर्धन चमकल्या. मीटिंग? सुजय, तुम्ही कसली मीटिंग घेत होता? आम्ही कसली मीटिंग म्हणजे काय मम्मा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्ही मीटिंग घेता ना. तसे आमचेही काही प्रॉब्लेम आहेत ना, ते सॉल्व्ह करायला आम्ही पण मीटिंग घेतो. मम्मा, जाम भूक लागली मला. आज पोळ्या करणाऱ्या राधावे पण आलेले नाहीत. हो, जेवला नाहीस तू अजून? अरे फ्रीजमध्ये पिझ्झा. मम्मी, कंटाळा आला त्या शिळ्या पिझ्झाचा. हो जय, परवा संडेला आपण 3 महिने हेच प्रॉमिस देते मम्मा. तू पप्पांना डिस्पेन्सरीतून केव्हाही फोन येतात आणि असतात कुठे ते संडेला घरी. अरे पण सिटीतले सर्वात मोठे डॉक्टर आहेत ते, म्हणून वेल नोन आहेत की. तुला त्यांचा प्राऊड नाही वाटत का? सुजयला कुरवाळत मम्मी पटवर्धन म्हणाले. पण त्यांच्या मनात अजूनही ठुसठुसत होतं, कसली मीटिंग घेत असतील ही पोरं, यांना कसले आलेत प्रॉब्लेम. सुजयकडून थोडी बातमी काढायचा प्रयत्न त्यांनी केला, पण सुजय वस्तादच होता. सोसायटीतल्या सर्व मुलांच्या युनियनचा तो अध्यक्ष होता. अजून निर्णय घ्यायचे

काउन्सिलिंगचा उपयोग झालेला दिसतोय. मम्मी पटवर्धन म्हणाल्या, संतोष तू जेवायचं आहेस ना अजून? ओ नो शुभा, आज डिनर होतं ना क्लबमध्ये, परस्परच मी जेवून आलोय. ओके. दिवा जळतच होता आणि स्टडी रूममधला सुजयचा अभ्यास चालू होता. खरोखरच वातावरण विचारानं भारलेलं होतं. बाल युनियन जिंदाबाद या कथेचा पुढील भाग आपण ऐकूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अमित कुमार यांच्या आवाजात, आग का गोला या चित्रपटामधलं. गीतरचना अंजान यांची, संगीतकार बप्पी लहरी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सपन जगमोहन यांचं संगीत असलेलं नक्षलालपुरी यांचं गीत चेतना या चित्रपटामधलं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. गीतरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये दिले नादान या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार नक्षलालपुरी आणि संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. शैलेश लेले सरांनी सुरू केलेला हा इनिशिएटिव्ह, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने अतिशय माफक दरात शिकवल्या जातात आणि मुख्य म्हणजे कोणत्याही वयोगटातल्या व्यक्ती हा कोर्स करू शकतात. आतापर्यंत आपण अनेक वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारलेल्या आहेत, तर ह्याच अनुषंगाने आज आपण गप्पा मारतो आहोत नाशिकमधली समृद्धी मोगल हिच्याशी. तर तिने जर्मन भाषा शिकलेली आहे आणि खूप छान मार्कांनी ती पास झालेली आहे. तर एकूणच तिचा प्रवास आणि फ्लोआविषयी तिला काय वाटतं या सगळ्याच बद्दल आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. समृद्धी, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच मॅम.
0: मला सांग, तू कुठल्या कॉलेजला आहे आणि तू काय शिकतेस?
1: मॅम, मी सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक या नाशिकच्या कॉलेजला आहे आणि मी सध्या डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही शिकत आहे आणि याच वर्षी म्हणजे 2026 साली मी पास आउट झालेले आहे डिप्लोमा.
0: बरं बरं बरं. मग शाळेचं शिक्षण कुठे झालं?
1: शाळेचं शिक्षण माझ्या गावी झालं मॅम, मुखेड तालुका येवला.
0: अच्छा, बरं बरं. आणि तुला फ्लोआ बद्दल कधी समजलं?

0: थर्ड इयरला मी जेव्हा आले तेव्हा आमच्याच कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी यांनी फॉरेन लँग्वेज ऑनलाईन लर्निंग ऍप्लिकेशन या वेबसाईट म्हणजे या ऍप्लिकेशन थ्रू जर्मन फ्रेंच या विविध भाषांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. विविध भाषांचं जे स्किल आहे ते त्यांनी आत्मसात केलेलं आहे आणि त्यामुळे आमचे सिनियर्स जे आहेत त्यांनी मला हे सजेस्ट केलं. आणि मेन म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटचे कोऑर्डिनेटर जे आहेत जोशी मॅम त्यांनी मला हा या विषयाबद्दल सांगितलं की जर मला एखादी भाषा शिकायची आहे तू जर्मन शिकू शकतेस. सो मी हा कोर्स जॉईन केला आणि नक्कीच हा वर्थ आहे असं मला वाटतं.
1: छान मस्तच. बरं तुला त्यांच्याकडून जेव्हा ही सगळी माहिती कळली तर तेव्हा तुला घरच्यांना कन्व्हिन्स करावं लागलं का की मला एवढी एवढी फी भरायची आहे तर तुम्ही तो कोर्स करायला परमिशन द्या वगैरे असं काही करावं लागलं?
0: घरचे माझे बरेचसे सपोर्टिव्ह आहेत ना आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कोर्सची मुळात फीस खूप कमी आहे. तर मी 300-350 रुपये भरून हा जर्मन लेवल 1 हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे मला जर्मन मध्ये ज्ञान मिळालंय आणि जे सर्टिफिकेट किंवा जे काही स्किल्स मला अडॉप्ट केलेले आहे मी या विषयासंदर्भात त्या सोबत असती जी फी मी भरलेली होती ती नक्कीच वर्थ आहे असं मला पण वाटतं आणि घरच्यांनाही पण आनंदी आहेत ते.
1: वा मस्तच. बरं जेव्हा तू पहिल्या लेवलला ऍडमिशन घेतलं त्यावेळेला तुला काही गोष्टी अवघड वाटल्या का की आता हे कसं सॉल्व्ह करायचं किंवा ऑनलाईन असल्यामुळे समोर शिक्षक नसतात तर मग प्रत्यक्ष कोणाला विचारायचं असा कधी प्रसंग आला आणि मग तू तेव्हा कोणाची मदत घेतली होतीस?
0: मॅम ऍक्च्युली हे जे आहेत ना लेक्चर्स हे रेकॉर्डेड स्वरूपात आहेत त्यांच्या वेबसाईटवरती किंवा त्यांच्या ऍप्लिकेशनवरती. सो माझं जे अकॅडमिक्स आहे त्यामध्ये मला जेव्हा फ्री वेळ भेटेल तेव्हा मी ते करत होते. सो ते मला फार कन्व्हिनियंट होत होतं की मला जेव्हा वेळ आहे त्या वेळेमध्ये मी ते कोर्सेस किंवा ते जे लेक्चर्स आहेत ते करत होते. आणि त्या प्रोसेसमध्ये तर मला फारशी अडचण आली नाही कारण की आमच्या इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटर त्याचबरोबर FLOAची जी टीम आहे ते खूप सपोर्टिव्ह आहेत त्यामुळे त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. सो मला प्रोसेसमध्ये तर काही अडचण आलेली नाही आणि त्याचबरोबर जे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते आम्ही FLOAचे जे त्यांची कॉन्टॅक्ट नंबर होता किंवा त्यांना डायरेक्टली कॉल करून किंवा मेसेज करून जरी विचारलं तरी ते आम्हाला एकदम छान प्रकारे आन्सर आणि व्यवस्थित एक्सप्लेनेशन हे देतच होते.
1: क्या बात मस्त. बरं मग पहिल्या लेवलला किती मार्क्स मिळाले?
0: फर्स्ट लेवलला 98 out of 100 मॅम.
1: क्या बात आहे. आणि मग तेव्हा असा कॉन्फिडन्स आला की आता आपण अजून पुढच्या 3 level कम्प्लीट केल्या पाहिजे?
0: येस नक्कीच मॅम.
1: बरं त्याच्यानंतर मग कसे राहिले तुझे मार्क्स? प्रत्येक लेवलला कसे कसे मार्क्स वाढत गेले कसे मिळाले?
0: सध्या तरी मॅम मी जर्मन लेवल 1 दिलेली आहे महिन्यापूर्वी.
1: बरं
0: अजून मला जर्मन लेवल 2 and 3 ला अप्लाय करायचं आहे.
1: अच्छा बरं बरं.
0: हो
1: मग त्याच्यासाठीची तयारी कशी चालू आहे किंवा करायच्या आहेत का नाही काय ठरवलंय तू?
0: येस मॅम हा जो रिझल्ट आहे तो बघून नक्कीच मला असं वाटतं आणि माझ्या घरच्यांनीही मला अप्रोच केलं की तू नक्कीच लेवल 2 and लेवल 3 कम्प्लीट कर.
1: बर मग त्याच्यामध्ये तुला कधी काही असं इंट्रोडक्शन द्यावं जर्मन भाषेमध्ये किंवा थोडस काहीतरी बोलून दाखवावं असं कधी काही वाटलं का?
0: येस मॅम हे आम्हाला बेसिक लेवल 1 ला बेसिक शिकवतात जसं की नंबर्स बेसिक फ्रेजेस जसं की गुड डे ला गुटेन टाग. सो युजल भाषेमध्ये जसं आपण मराठीत बोलतो तसं थोडस जर्मन मध्ये मी ते आणण्याचा प्रयत्न केला माझ्या डेली यूज मध्ये. सो मला त्या रिलेव्हंट वाटले आणि कन्व्हिनियंट झालं की सोपं वाटतं जर्मन त्या भाषेमध्ये बेसिक लेवल मॅम.
1: बर आणि इतर मित्रमैत्रिणींना काय सल्ला द्यावा असा वाटतो का की ही भाषा शिकली पाहिजे किंवा काय असं काही सांगावं असं वाटतं का?
0: हो मॅम नक्कीच. मी माझ्या इतर जे मित्रमैत्रिणी आहेत डिप्लोमाचे मी त्यांना सगळ्यांना म्हणजे सजेस्ट केलं की तुम्ही जर्मनच नाही पण कुठली तरी एक फॉरेन लँग्वेज तुम्ही नक्की शिका कारण की त्याचा उपयोग आहे. कारण की आपल्याला मराठी हिंदी आणि इंग्लिश या बेसिक 3 languages येतात आणि या व्यतिरिक्त एक वेगळी भाषा आहे प्रत्येकाकडे एक स्किल असतं. सो ते असावं प्रत्येकाकडे. मी जर्मन शिकते तुम्ही फ्रेंच आहे आणि अदर पण लँग्वेज आपल्या या ऍप्लिकेशन वरती अवेलेबल आहे. सो मी त्यांना नक्कीच रेकमेंड करते की तुम्ही या प्लॅटफॉर्मचा नक्की उपयोग करावा.
1: बर आणि तुला पुढे जाऊन काय करायचंय पुढे जाऊन काय व्हायचंय आणि जर्मन भाषेचा वापर तू तुझ्या भविष्यातल्या अचीवमेंट साठी कसा करणार आहे याबद्दल काय सांगशील?
0: येस मॅम मी आता डिप्लोमा या वर्षी पास आउट झालेली आहे. सो मला आता डिग्रीला ऍडमिशन घ्यायचंय. डिग्री कम्प्लीट केल्यानंतर मला मास्टर्स करायचंय. सो मास्टर्स साठी मी वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा अप्लाय करेल तेव्हा जर्मन जर माझं बेसिक असेल लेवल 1 लेवल 2 तर मी करणारच आहे पण बेसिक जरी येत असेल सो जर्मनी सारख्या चांगल्या कंट्रीमध्ये मला अप्रोच करण्यासाठी तो माझा एक प्लस पॉईंट राहील असं मला वाटतं.
1: खूप छान. खूप शुभेच्छा तुला पुढच्या भवितव्यासाठी आणि जाता जाता सगळ्यांना काही सल्ला द्यावा असं वाटतो का किंवा काही सांगावं असं वाटतं का विशेषतः फ्लोआच्या टीमला काही तुला जर का थँक्स म्हणायचं असेल तर ते कसं म्हणशील?
0: येस मॅम, नक्कीच फ्लोआच्या टीमला मी नक्कीच खूप मनापासून थँक्यू म्हणेन की त्यांनी असा एक प्लॅटफॉर्म आणि तोही आम्हा म्हणजे गावाखेड्यातल्या मुलांसाठी कमीत कमी पैशामध्ये हा एवढा चांगला ऍप्लिकेशन हे तुम्ही जे देत आहात ते खरंच खूप जास्त उपयोगाचं आहे. आणि इव्हन मी जेव्हा क्लास लावले तेव्हा मी माझ्या अजून एक दोन क्लासमेटलाही रेकमेंड केलं, सो त्यांनीही यासाठी अप्लाय केलेलं होतं. सो नक्कीच हे वर्थ आहे आणि द टाइप ऑफ एज्युकेशन दे हॅव गिव्हन अस दॅट वॉज रिअली वर्थ. अँड थँक्यू सो मच फ्लोच्या टीमसाठी पण. आणि नक्कीच मी पुढच्या लेवल नक्की कम्प्लीट करणार आहे. सो सगळ्यांना माझा हेच सल्ला असेल की तुम्हीही एक आपल्या या डेली आपल्या 3-4 भाषा ज्या येतात त्या व्यतिरिक्त एखादी भाषा तुम्ही नक्कीच शिकू शकता आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच फ्लोचा आधार घ्या, फ्लोचा उपयोग करून घ्या. ते तुम्हाला खरंच खूप चांगल्या पद्धतीने मदत करते.
1: मस्त.
0: जस्ट थँक्यू टू द फ्लोआ टीम. अँड बाकीच्यांनाही मी रेकमेंड करेल की नक्कीच तुम्ही फ्लोआ जॉईन करा. आणि त्यांचं मला एक प्लस पॉईंट असं वाटतं की त्यांचे जे रेकॉर्डेड लेक्चर आहे ते हिंदी इंग्लिश मराठी तीनही मिडियम मध्ये आहेत. त्याचबरोबर त्यांनी जो जे ते शिकवतात लेक्चर्स मध्ये ते आपण एनी टाइम वॉच करू शकतो. त्याचबरोबर त्याच्या नोट्स आहेत त्या पण त्यांनी 3 मराठी हिंदी इंग्लिश लँग्वेज मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि त्याचबरोबर क्वेश्चन बँक सुद्धा ते रेफरन्सला देतात. सो खूप चांगला म्हणजे नोट्स आणि एज्युकेशन हे दोन्ही प्लस जेव्हा होतं तेव्हा आपल्या मेमरीमध्ये म्हणजे मी एनी टाइम जाऊन व्हिजिट करू शकते ते मटेरियल. सो ते खूप बेस्ट आहे. आणि असं स्पेसिफिक नाहीये की तुम्ही जर मराठी असाल तर तुम्ही शिकू नाही शकत. तुम्ही मराठी हिंदी इंग्लिश व्हॉट एव्हर लँग्वेज तुमची जी असेल तुम्ही नक्कीच जर्मनला अप्रोच करू शकता. इट विल बी द बेस्ट एक्सपिरियन्स थ्रू द फ्लोआ टीम.
1: वा मस्तच.
0: येस
1: छान वाटलं समृद्धी आज तुझ्याशी गप्पा मारून. आणि पुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि जर्मन लँग्वेजच्या पण तू सगळ्या लेवल खूप छान मार्कांनी पास हो असंच मी तुला सांगेन. आणि धन्यवाद तू आज इथे आम्हाला वेळ दिला आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या त्यासाठी.
0: थँक्यू सो मच मॅम, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं.
1: ओके तर असे कहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या नाशिकच्या समृद्धी मोगल हिच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आझाद देश के गुलाम या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना हे समीर आणि अंजान यांची. ऐकूया नितीन मुकेश यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे अपराधी या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं मर मिटेंगे या चित्रपटावरलं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात कविता कृष्णमूर्ती, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात.

0: वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नको देवराया अंत तपाहो प्राण हा सर्वथा.
3: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा दुसरा भाग, नको देवराया अंत आता पाहो प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. संत कान्होपात्रा. संत कान्होपात्रा यांचे जीवन म्हणजे एक अत्यंत कारुण्यमय, संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास. 15व्या शतकाचा हा काळ जिथे स्त्रीला स्वतःचे स्वातंत्र्य नव्हते आणि त्यातही एका विशिष्ट सामाजिक पार्श्वभूमीतून येऊन विठ्ठल भक्तीचे सर्वोच्च शिखर गाठणे ही सामान्य गोष्ट नव्हती. संत कान्होपात्रा यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या गावी झाला. श्यामा त्यांची आई ही मंगळवेढ्यातील एक प्रसिद्ध गणिका वारांगना होती. अत्यंत श्रीमंत, रूपवान आणि कलावंत होती. कान्होपात्रा लहानपणापासूनच अत्यंत रूपवान होती. तिचे सौंदर्य एवढं अद्भुत होतं की जो तिला पाही तो तिच्या रूपावरती मोहित होत असे. श्यामा आपल्या मुलीचं हे रूप पाहून आनंदित होती, कारण तिला वाटत होतं कान्होपात्रा मोठी होऊन तिच्यासारखी एक कलावंत बनेल आणि घराण्याची श्रीमंती राखेल. श्यामाच्या घरी संगीत, नृत्य आणि गायनाचा राबता होता, त्यामुळे कान्होपात्रावर लहानपणापासूनच संगीताचे आणि नृत्याचे संस्कार झालेले. ती उत्तम गात असे, नृत्यातही तिचा हात धरणारे कोणीही नव्हते. परंतु या ऐश्वर्याच्या आणि कला साधनेच्या आड एक काळी बाजू होती. गणिका म्हणून केवळ उपभोगाचे साधन म्हणून स्त्रीकडे पाहण्याची समाजाची वृत्ती कान्होपात्रा खूप जवळून पाहत होती. तिचं मन या सगळ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी तडफडत होते. मंगळवेढ्यातून अनेक वारकरी दरवर्षी आषाढी कार्तिकीला हातामध्ये टाळ मृदुंग घेऊन ज्ञानबा तुकाराम आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा गजर करत पंढरपूरला जात असत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांची निष्पाप भक्ती आणि विठ्ठलाच्या नामात असणारे सुख कान्होपात्रा पाहत होती. तिच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, माझ्या या रूपाचा, या सौंदर्याचा खरा धनी कोण

फिकी वाटतात, तो तुझा नक्की उद्धार करेल. वार करायचे हे शब्द कान्होपात्राच्या हृदयात कोरले गेले. तिने मनोमन विठ्ठलाला आपला पती, आपले सर्वस्व मानले आणि तिने ठरवलं की मी जर स्वतःला कुणाजवळ समर्पित करेल तर तो केवळ पंढरीचा विठ्ठलच असेल. एक दिवस रात्रीच्या वेळी सर्वांची नजर चुकवून तिने आपल्या घराचा आणि वैभवाचा त्याग केला आणि अनवाणी पायाने पंढरीच्या दिशेने धावू लागली. तिच्या मनात फक्त एकच ध्यास आणि तो म्हणजे विठू माऊलीचा ध्यास. पंढरपुरात पोहोचल्यावर तिने विठ्ठलाच्या मुख्य मंदिराचा आश्रय घेतला. विठ्ठलाच्या मूर्तीपुढे जाऊन तिने डोळ्यातून तिच्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि विनवू लागली, माऊली आता मी तुझी झाली आहे. या जगातील कोणताही पुरुष आता माझ्या या देहाला शिवू शकणार नाही, तेव्हा तू माझा स्वीकार कर. मंदिराच्या महाद्वारात उभी राहून ती रोज भजन कीर्तन करायची. तिच्या सुमधील आवाजातील विठ्ठलाचे अभंग सारे भाविक भान अर्पून ऐकत असत. कान्होपात्राच्या सौंदर्याची चर्चा विजापूरच्या आदिलशाही बादशाहच्या कानावर पडली. बादशाह रसिक आणि तितकाच क्रूर. कान्होपात्राच्या अद्भुत सौंदर्याचं वर्णन ऐकून तो वेडापिसा झाला. त्याने आपल्या दरबारातील काही क्रूर सैनिकांना आणि सरदारांना आदेश दिला, पंढरपूरला जा आणि त्या कान्होपात्राला घेऊन या, आणि जर तिने येण्यास नकार दिला तर संपूर्ण पंढरपूर उद्ध्वस्त करून टाका. बादशहाचे सैनिक पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी विठ्ठल मंदिराला वेढा घातला. संपूर्ण पंढरपुरात खळबळ माजली. वारकरी आणि पुजारी घाबरले. सैनिकांनी मंदिरात प्रवेश केला आणि कान्होपात्राला शरण येण्यास सांगितले. पण सैनिकांना पाहून कान्होपात्रा अजिबात डगमगली नाही. तिने सरदारांना सांगितलं, मला विठू माऊलीचं शेवटचं दर्शन घेऊन येऊ द्या, मी दर्शन घेऊन बाहेर येते, मग तुम्ही मला कुठेही घेऊन जा. सैनिक मंदिराच्या महाद्वारात थांबले. कान्होपात्रा धावत धावत विठ्ठलाच्या गाभाऱ्यात गेली. तिने विठ्ठलाच्या चरणाला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि ती विठ्ठलाला विनवू लागली, देवा जो देह मी तुला अर्पण केला आहे तो देह आज एक म्लेच्छ राजा भोगणार. माझ्या सौंदर्याचा हा शाप मला माझ्या विठ्ठलापासून दूर करणार का? विठू माऊली, जर तू खरंच अनाथांचा कैवारी असशील तर या नराधामाच्या हाती माझा देह लागण्यापूर्वी माझे प्राण हरण कर. गाभाऱ्यात कान्होपात्राची ही आर्त हाक सुरू होती आणि बाहेर बादशहाचे सैनिक उतावळे होते. त्यांनी गर्जना केली, लवकर बाहेर ये नाहीतर आम्ही मंदिरात घुसून तुला ओढत ओढत नेऊ. विठ्ठलाला आपल्या या निस्सीम भक्ताचा हा छळ सहन झाला नाही. कान्होपात्राने विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्याच क्षणी तिच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर पडले आणि विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले. तिचा पार्थिव देह विठ्ठलाच्या चरणाशी कोसळला. संतापलेले सैनिक मंदिरात घुसले. त्यांनी फक्त कान्होपात्राचा निर्जीव देह पाहिला. एक पवित्र निष्पाप आत्मा विठ्ठलाने स्वतःमध्ये सामावून घेतला होता. बादशहाचे सैनिक रिकाम्या हाताने गेले. एका स्त्रीने आपल्या चारित्र्याचे आणि भक्तीचे रक्षण करण्यासाठी मृत्यूला कवटाळले होते, नव्हे तिने मोक्ष मिळवला होता. कान्होपात्राच्या निधनानंतर विठ्ठल मंदिराच्या दक्षिण द्वाराजवळ तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ठिकाणी एक तरटीचे म्हणजे बोरीचे झाड उगवले. पंढरीला जाणारा प्रत्येक वारकरी आजही विठ्ठलाच्या दर्शनानंतर या झाडाला नमस्कार करतो, कारण हे झाड म्हणजे संत कान्होपात्राच्या भक्तीचे जिवंत प्रतीक मानले जाते. जय जय राम कृष्ण हरी, संत कान्होपात्रा की जय. पुंडली जय जय राम कृष्ण हरी, संत कान्होपात्रा की जय. पुंडली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. म्हणतात वय हे फक्त आकड्यांमध्ये मोजलं जातं, पण स्वप्नांना आणि जिद्दीला वयाचं कुठलंच बंधन नसतं. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचं स्वागत आपण करत आहोत. तब्बल 80 वर्षाच्या असूनही उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा जोरावर नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आपल्या मान्यवर सुहासिनी साठे आजी आज आपल्यासोबत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ एका स्पर्धेतील विजय नाही, तर प्रत्येक स्त्रीसाठी आणि प्रत्येक पिढीसाठी प्रेरणा देणारा आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या आयुष्याचा प्रवास, महिला सक्षमीकरण, निरोगी जीवनशैली आणि आनंदी राहण्याचं त्यांचं रहस्य जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या या मुलाखतीला. नमस्कार मॅडम, रेडिओ विश्वास 90.8 FM वरती आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम मला थोडं तुमच्याबद्दल सांगाल का?
1: मी एकल पालक आहे. माझे यजमान लग्नानंतर लगेचच 10 वर्षातच गेले आणि 3 मुलं मला असल्यामुळे मी ते गेल्यानंतर जी उभी राहिले ती आजपर्यंत धडाडीनी आणि स्वामी समर्थांनी जे शिकवलेलं आहे आपल्याला, निर्भय हो निशंक हो, त्या तत्वानुसार आतापर्यंत माझं सगळं आयुष्य गेलेलं आहे आणि मी अत्यंत यशस्वीरित्या ते सगळं जगलेली आहे.
0: वा वा, नक्कीच. आजी मला असं जाणून घ्यायचंय की 80 वर्षांचे तुम्ही आहात, तर 80 वर्षाचं वय असूनही एवढा उत्साह हो आणि आत्मविश्वास तुम्ही कसा टिकून ठेवलाय?
1: मला लहानपणापासून मी खेडेगावातली असल्यामुळे आमच्या शेतावर जाणं येणं आणि चालणं हा माझा स्थायी भाव झालेला होता, त्यामुळे मी अजूनही सकाळ संध्याकाळ चालण्याचा व्यायाम करते, म्हणून हा उत्साह माझा टिकून आहे.
0: वा वा, खरंच चालणं जीवनासाठी खूप आवश्यक आहे आणि प्रत्येकाने दिवसभरातनं 10 मिनिटं तरी चाललं पाहिजे. फिट आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी पाळतात? किंवा चालणं, योगा, व्यायाम किंवा आहाराबद्दल काही विशेष?
1: चालण्याव्यतिरिक्त मी विशेष असा काहीही व्यायाम करत नाही, पण माझ्या नोकरीचा एक भाग असल्यामुळे मला नेहमी सतत जागरूक. मी नर्सिंग पर्सनल आहे, परिचर्या व्यवसायामध्ये मी हॉस्पिटलला नोकरीला होते, त्यामुळे आम्हाला अलर्ट राहून पळापळ करून सगळं करायचं, त्याच्यामुळे मला वेगळा व्यायाम काही करावा लागला नाही. चालणं हाच माझा व्यायाम आहे. आहाराच्या विषयी म्हणाल तर नियमितपणा आणि कुठल्याही गोष्टीचं सातत्य हा माझा स्वभाव झालाय. कुठल्याही सवयी वगैरे ज्या काही करीन ते नियमितपणाने करते आणि आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवते आणि सातत्य कुठल्याही गोष्ट करताना सातत्याने करते, म्हणून माझं आरोग्य आतापर्यंत चांगलं आहे.
0: मला असं विचारावंसं वाटतंय की आजच्या महिलांना तुम्ही फिटनेस बाबत काय सांगाल? म्हणजे आजच्या स्त्रिया ज्या आहेत ज्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत, त्या फक्त एक संसार करतात किंवा मग मुलं बाळ नवरा याच्यामध्येच अडकून पडतात आणि स्वतःच्या आहारावरती स्वतःच्या शरीरावरती ते लक्ष देत नाहीत, तर अशा महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
1: अशा ज्या महिला आहेत त्या मला असं वाटतं की पहिल्याच पिढीत आहेत. आता ह्या 20-25 वर्षातल्या महिला ह्या सुशिक्षित आहेत, नोकरी करणाऱ्या आहेत, या अलीकडच्या ह्या 30 वर्षातल्या महिला स्पर्धेच्यामुळे आणि कन्फ्युजन त्यांना फार असतो, कारण मीडियामध्ये अनेक प्रकारची माहिती मिळते. एक गोष्ट दुसरी स्पर्धा, तिच्याकडे हे आहे माझ्याकडे ते पाहिजे आणि त्या मोहामध्ये अडकून स्वतःसाठी त्या वेळच काढत नाहीत किंवा स्वतःची तब्येत सांभाळणं हे त्यांना मान्यच नसतं. मला वाटतं की ह्या सगळ्या कुटुंबातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या शेअरही केल्या जात नाही. नोकरी करणाऱ्या महिलांची भार ओढाताना होते, त्यांच्या बिचाऱ्यांना वेळच नसतो, पण नोकरी न करणारी महिला सुद्धा विनाकारण संसारात गुरफटतात आणि स्वतःला वेळ देणं किंवा स्वतःसाठी जगणं हा कॉन्सेप्टच त्यांना तयार झालेला नसतो. पूर्वीच्या बहुतांना हे ठीक होतं, पण ह्या अलीकडच्या 30 वर्षात एज्युकेटेड व्युमन्स म्हणतो आपण, आपल्या सवरलेल्या मुली सुद्धा आपल्या स्वतःसाठी काहीही करत नाहीत. का? तर स्पर्धा आणि बरोबरी. माझ्याकडं हे पाहिजेत, मला बंगला गाडी पाहिजेत, एक सुखाच्या मागं लागून असं मी म्हणेन आणि आता मीडियाच्या मागं लागून जे जगण्याचा दृष्टिकोन तयार व्हायला पाहिजे तो झालेला नाही, होत नाही असं मला वाटतंय.
0: नक्कीच. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की पूर्वीच्या काळामध्ये महिलांना जी बंधनं होती म्हणजे घरातच थांबायचं, चूल मूल ही जबाबदारी सांभाळावी, नोकरी करायची नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही, तर ही काही बंधनं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये महिलांना होती. तर आजच्या महिलांमध्ये तुम्हाला कोणते सकारात्मक बदल दिसून येतात का?
1: सकारात्मक बदल खूप सारे आहे, त्याचं कारण शिक्षण आहे. आणि मला अभिमानाने सांगा वाटतं की महिला आणि मुली ह्या अतिशय बुद्धिमत्ता असतात, त्यांच्याकडे अभ्यास वृत्ती असते आणि त्या करिअर माइंडेड होऊन जे काही त्यांचं ध्येय असतं ते साध्य करतात. मात्र अत्याधुनिकतेकडे जो कल गेलेला आहे किंवा घरातली बंधनं, आजकाल पालकांची बंधनं तर आम्हाला नकोच असतात, कुणाचंच बंधन नको असतं. आणि त्यामुळे तुमची ऐहिक प्रगती, औद्योगिक प्रगती, नोकरीच्या मोठमोठ्या पोस्ट वगैरे सगळं मिळतं, पण याबरोबरच बाकीच्यांची बंधनं पाळू नका, पण स्वतःचं असं एक बंधन काहीतरी हवं. जसं खो खोच्या खेळामध्ये स्पर्शरेषा असते, त्या रेषेच्या पलीकडे तुम्ही आउट होता आणि अलीकडे आले तर तुम्ही सेफ राहता. लाईक दॅट, तुमचं तुम्ही स्वतःचं बंधन, स्वबंधन हे सगळ्यात महत्वाचं असतं. तेच हल्ली कुठं दिसत नाही असं मला खेदाने म्हणावं लागतं. प्रगती खूप झाली आहे, जगणं हे अतिशय अनिश्चित झालेलं आहे. आणि बंधनं म्हणजे नवऱ्याचं बंधन बायकोला नको, बायकोचं बंधन नवऱ्याला नको, मुलांचं बंधन बायकोला नको, पालकांना नको, हे सगळी बंधनांची स्टाईल झालेली आहेत ना सगळ्याच प्रकारची. त्यामुळे निष्कळीत आयुष्य मला दिसायला लागले काही ठिकाणी. सगळं वाचून पैसा आहे, शिक्षण आहे, हे आहे, पण घटस्फो, वेगळं राहणं, एकल पालक, हे जे मला नाही आवडत आहे. मला पण त्याच्यावर मी काही भाष्य नाही करू शकत, पण स्वबंधन मात्र असलं ना तर या गोष्टी सगळ्यात सहायता येतील असं मला वाटतं.
0: वा, नक्कीच. महिला सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय?
1: सक्षम आहेतच, सक्षम आहेत, खूप हुशार आहेत, महत्वाकांक्षी आहेत आणि चांगल्या, म्हणजे चांगलं वाटतं या सगळ्यांना महिलांना बघून. आणि अशा छान पैकी आपल्याला प्रेझेंट करू शकतात स्वतःच सगळं, स्वतःचे निर्णय घेण्याची, म्हणजे थोडं आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वासाची कमतरता आहे.
0: बरं, मला सांगा की महिलांनी स्वतःसाठी वेळ काढणं आजकाल किती महत्वाचं झालंय, कारण आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आणि लग्नानंतर विशेषतः संसारामध्ये अडकलेल्या किंवा मुलं बाळांची जबाबदारी घेणाऱ्या अशाच महिलांमध्ये आजकाल त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही किंवा त्या स्वतःसाठी वेळ काढत नाहीत, कामांमध्ये सतत गुंतून राहतात. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की महिलांनी स्वतःसाठी वेळ काढणं किती महत्वाचं आहे?
1: त्यांच्याकडून वेळ नसतो हे चुकीचं आहे. असलेला वेळ कुठे गमवायचा, कुठे घालवायचा आणि स्वतःसाठी कसा त्याचा वापर करायचा याची समज थोडी असायला हवी. आता मोबाईलमध्ये आपण सगळे विनोद म्हणून बघतो, पण मोबाईल ही गोष्ट तुमचा वेळ खाणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. उपयुक्त आहे, चांगलं आहे, तुम्हाला वाढत जगायचं दर्शन होतं, पण त्या मोबाईलमध्ये तुमचा किती वेळ जातो? प्रत्येकीने एक अभ्यास करावा की मी आज दिवसभरात मला असलेला वेळ मी किती गमावला. हे जेव्हा एखाद्या महिलेला कळतं तेव्हा ती फार सुंदर जगायला लागते असं मला वाटतं. वेळ तो काढलाच पाहिजे, फक्त स्वतःसाठी आणि स्वतःसाठी, मोबाईलसाठी नव्हे, टीव्हीसाठी नव्हे, पण वाचन आहे, निसर्गाचं निरीक्षण आहे, निसर्गात रमणं आहे, एखादं फिरणं आहे किंवा स्वस्त बसणं सुद्धा हे आपल्या स्वतःसाठी काढायचा वेळ आहे आणि तो तिनं काढलाच पाहिजे. अर्धा तास रोजच्या 24 तासाचा तिला मिळू शकतो, फक्त तिनं ते तिला त्याचं वाटायला पाहिजे. तिला वाटलं की ती काढणार, ती सक्षमच आहे प्रत्येक गोष्टीसाठी, पण त्याचं महत्व तिला वाटत नाही. आणि दुसऱ्यांसाठी पण किती करतो पण त्याचं काही चीज होणार नाही हे तिला कळायला हवं, जाणं यायला पाहिजे. जाणं येत नाही हल्ली.
0: हो, निश्चितच. दुसऱ्यांसाठी वेळ काढता काढता महिलांनी स्वतःसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे, स्वतःमध्ये
1: काढायलाच पाहिजे.
0: अगदीच, स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला पाहिजे. जसं आपण दुसऱ्यांसाठी वेळ काढतो, जसं आपण आपल्या परिवाराला वेळ देत असतो, तसंच आपण स्वतःला पण वेळ दिला पाहिजे, कारण दुसऱ्यांइतकं आपण स्वतः सुद्धा जास्त महत्वाचे आहोत हे प्रत्येक बाईला समजलं पाहिजे.
1: आणि कसा, स्वतःसाठी काढलेला वेळ स्वतःच्या हिताचा असतो, दुसऱ्यांसाठी काढलेला वेळ त्यांची गरज संपली की ते आपल्या काही मिळतच नाही, त्याच्यात लाभ मिळत नाही, पण मात्र स्वतःसाठी काढलेल्या वेळाचा आपल्याला खूप उपयोग होतो, खूप लाभ मिळतो.
0: हो, अग्रीच. आजच्या महिलांना तुम्ही फिटनेस बाबत काय सांगाल?
1: फिटनेससाठी आता काय म्हणते का ते जे 50 गोष्टी तुमच्या नजरेसमोर येतात. एक जण म्हणतात योगा करा, दुसरी म्हणते असा करा, तिसरा म्हणते तसा करा, योगा क्लासेस जा. हे सगळं जरी असलं तरी सातत्याने काहीच केलं जात नाही. 10 जणांची 10 मतं ऐकायची, वाचायची, बघायची आणि आपण काय करायचो, काहीच करायचं नाही. 2 दिवस केलं काही मला उपयोग नाही, चौथ्या दिवशी दुसऱ्या प्रकारचा करायचा. म्हणजे कुठलीही गोष्ट स्वतः अभ्यास करून आणि अपार्ट फ्रॉम दॅट माझ्या शरीराला काय चालणार आहे, काय सूट होणार आहे, मी काय केलं म्हणजे मला बरं वाटतंय, हे सगळं करून मग त्याप्रमाणे करावं. आणि धरसोड वृत्ती सोडली पाहिजे. प्रत्येक बाबीत जी धरसोड वृत्ती आहे, 2 दिवस केलं, 4 दिवस केलं, 15 दिवस केलं, बाकी सोडून दिलं, हे त्याच्यामुळे सगळं नुकसान होतंय. फिटनेस येत नाही त्यामुळे.
0: हो अगदीच बरोबर. कुठल्याही गोष्टीला सातत्य असलं म्हणजे ते काम नक्कीच वेळेत पूर्ण होतं. आणि प्रत्येक महिलेने स्वतःच्या फिटनेस बाबत लक्ष दिलं पाहिजे, कारण आपलं आरोग्य आहे तर आपण आहोत. पहिले आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे, व्यवस्थित आहार केला पाहिजे, नियमित चांगला पौष्टिक आहार घेतला पाहिजे प्रत्येक महिलेने, मगच ती माई निरोगी राहू शकेल. आणि प्रत्येक महिलेने व्यायाम सुद्धा केला पाहिजे. आपल्या शरीराकडे जितकं जास्त लक्ष देता येईल तितकं जास्त लक्ष प्रत्येक महिलेने आपल्या शरीराकडे द्यायला हवं. तर मला असं जाणून घ्यायचंय आजी की आजच्या तरुण मुली आणि महिलांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता?
1: संदेश द्यायचा म्हटलं तर मी असं सांगून स्वतःचा आत्मसन्मान तिने राखला पाहिजे आणि स्वतः प्रामाणिक राहून स्वतःला न फसवता जगलं पाहिजे. सातत्य, नियमितपणा, आई वडिलांचा मान राखणं आणि त्यांचं बोलणं सांगणं जे आहे ते आपल्या हिताचं आहे हे जाणून घेऊन आपल्या आरोग्यासाठी ते बोलतात आणि आपल्या चांगल्या भल्यासाठी बोलतात असं म्हणून त्यांनी आपली पुढची वाटचाल करावी. स्वश्रमता ओळखायला पाहिजे. योग्य अयोग्य, हिताचं न हिताचं हे आणि जे कशाचं तरी मागं लागणं आहे ना, आता जे आपण प्रकरण ऐकतो त्याच्यामध्ये हे न करता स्वतःच्या क्षमतेवर भरोसा ठेवून स्वतः सिद्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी स्वयंसिद्ध, स्वयंशासन, स्वयंशिस्त, स्वयंनिर्णय हे सगळं महिलेला केलंच पाहिजे. तर ती तिच्यासारखी कोणीच महत्वाची व्यक्ती कोणी होऊ शकत नाही. ती सगळं संपूर्णपणे आपल्या ह्याची शक्तीचा उपयोग करून खूप चांगलं जीवन जगू शकते.
0: हो नक्कीच.
1: दुसऱ्यावर अवलंबून राहता उपयोग नाही, की आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. मला कुणीतरी मला सुख देईल, कुणीतरी मला आनंद देईल असं वाट बघत बसण्याची गरज नाही. कुणीच काही देत नाही, आपण आपलं मिळवायला हवं. माझा आनंद कशात आहे मला कळायला हवं. माझं सुख कोण देत आहे, कोणीच देत नाही सुख. खरं म्हणजे सुख फक्त वस्तू देतात, आनंद आपल्याला निसर्ग देतो. तर निसर्गाची मैत्री केलीच पाहिजे आणि परमेश्वराची म्हणजे तो निर्माता जो आहे त्याची जाण ठेवली पाहिजे. कारण ती स्वतः निर्मिती क्षम असणारी व्यक्ती आहे ना. त्या केवढी ताकद दिली आहे परमेश्वराने, त्या स्वतःच्या निर्मिती क्षमतेचा उपयोग तिनं चांगला स्वयंपाक करावा, चांगलं काम करावं आणि सगळ्या समाजाला एक प्रेरणा देणारी अशी ती स्त्री आहे. तिनं तसं जगलं पाहिजे.
0: वा निश्चितच. प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे, विशेषतः आजच्या काळात प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर होणं खूप महत्वाचं आहे. स्वतः कोणा दुसऱ्यांवरती अवलंबून न राहता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी प्रत्येक महिलेने. प्रत्येक महिलेने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यावं असा महत्वाचा संदेश आपल्याला आजीने दिलेला आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो आजी की ज्येष्ठ नागरिक अनेकदा एकटेपणा अनुभवतात, म्हणजे बऱ्याच वेळाला त्यांना एकटेपणा खूप जाणवतो, खूप सतत एकटं वाटतं त्यांना. तर अशा व्यक्तींना तुम्ही नेमकं काय सांगाल?
1: सगळीच माणसं खरं म्हणजे एकटी असतात. कारण गर्दीमध्ये सुद्धा तुम्ही दुसरेच काहीतरी विचार डोक्यात करत असतात. तुम्ही गर्दीतले एक भाग झालेला नसता. म्हणजे घरात 50 माणसं असली आणि तुमच्या डोक्यात काहीतरी बलतच चाललं असलं तरी तुम्ही एकटेच विचार करत असतात. एक दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा पोटापाण्याचा उद्योगधंदा नोकरी करत असतात तेव्हा सुद्धा थोडेसे आपला आपला छंद लावून घेतला पाहिजे. मन रमवता आलं पाहिजे. स्वतःचं स्वतःला रमवता येणं हा भाग एकटेपणा घालवण्याचा उत्तम उपाय आहे. मग ते मन तुम्ही कुठेही रमवा, कसंही रमवा, मग ते तुमचं देवधर्मात काही जण वाचतात, काही जण कुठ्या वाचतात ते न करता, देवावर विश्वास न ठेवणारी माणसं निसर्गात रमतात. किंवा आपण एकटे आहोत, स्वतःशी संवाद करता आला पाहिजे. थोडक्यात म्हणजे एकटेपणा घालवण्यासाठी स्वसंवाद आणि स्वसंवादाबरोबर परिसराशी सुद्धा संवाद साधता आला पाहिजे. निरीक्षणातनं आपल्याला बऱ्याच एकटेपणा घालवणाऱ्या गोष्टी असतात. पक्षी आहेत, झाड आहेत, फुलं आहेत, ती एकटेच असतात पण ती किती सगळ्यांना आनंद देतात. तसे आपण त्यांचा तो आनंद अनुभवणं म्हणजे एकटेपणा घालवणं असं मला वाटतं.
0: वा, निश्चितच प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने आपलं मन कशात तरी रमवलं पाहिजे. पुस्तक वाचणं असेल किंवा एखाद्याला कोणता छंद असेल, गाणी ऐकणे, गाणी म्हणणे, भजन करणे किंवा पुस्तक वाचणे, असा एखादा छंद असेल तर तो त्यांनी नक्की जोपासायला पाहिजे. जर पुन्हा अशी स्पर्धा झाली तर पुन्हा तुम्हाला सहभागी व्हायला आवडेल का?
1: माझी क्षमता पुढच्या स्पर्धेपर्यंत माझी क्षमता किती कमी झाली आहे किंवा माझी क्षमता तशी टिकून आहे की नाही हे स्वतःची परीक्षा घेण्यासाठी मी जरूर स्पर्धेत भाग घेईन. स्पर्धेत भाग घेणं हे म्हणजे जिंकण्यासाठीच घेणं असं नाही, तर स्वतःची परीक्षा घेण्याचा तो एक भाग आहे असं मला वाटतं.
0: वा, नक्कीच तुमचा एवढा उत्साहच आमच्यासाठी एक प्रेरणा आहे. मला असं विचारावंसं वाटतं की रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आज तुम्ही पूर्ण महाराष्ट्र भरातल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल?
1: मला असं वाटतं की स्वशासन, स्वनियंत्रण आणि आत्मनिर्भर होऊन प्रामाणिकपणे आपलं काम करत राहणं, निर्मात्याचं भान ठेवून त्यांनी दिलेलं सुंदर सक्षम शरीर, वाऱ्याप्रमाणे भासणारं मन, मनाचं वासरू आणि बुद्धिदेवतेची पूजा करत आयुष्य सार्थकी लावावं, हे जर सगळं प्रामाणिकपणे केलं तर कुठलीही गोष्टीची कमतरता जीवनात पडणार नाही आणि जीवनाचं सार्थक होईल. त्याप्रमाणे आपल्या कामावर आणि आपल्या प्रामाणिकपणावर स्वशासन ठेवून, स्वनियंत्रण ठेवून, आत्मनिर्भर होऊन जगावं.
0: वा, खरंच आजी आज तुमच्याशी बोलताना एक गोष्ट खरंच प्रकर्षाने जाणवली आहे की वय शरीराचं वाढतं पण मन तरुण असेल तर प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येत असतो. तुमचा हा प्रवास अनेक महिलांना, तरुणांना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही प्रेरणा देणार आहे. रेडिओ विश्वासच्या संपूर्ण परिवारातर्फे तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि अशीच यशस्वी वाटचाल लाभो ही सदिच्छा. श्रोते हो, आजच्या या विशेष मुलाखतीमधून आपण शिकलोय की स्वतःवर विश्वास, नियमित हालचाल, सकारात्मक विचार आणि शिकण्याची तयारी असेल तर कोणतंही वय हे यशासाठी अडथळा ठरत नाही. आजच्या आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये मी आरजे मुग्धा तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात एका नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत हसत रहा, निरोगी रहा आणि सोबतच ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत जाल या चित्रपटामधलं. संगीतकार अन्नू मलिक.

जिंदगी बेईमान, हाय मेरी अम्मा।

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे सरदार अंजुम यांची. गीताला संगीत दिलंय उत्तम जगदीश यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत गवाही या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बडे दिलवाला या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना मजरूह सुलतानपुरी यांची. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात इलाका या चित्रपटामधलं समीर अंजान यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. संगीतकार नदीम श्रवण.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून वील करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।
1: आणि आता ऐकूया डबल क्रॉस या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत। संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

गुंतवणुकीचे योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनेल वर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: जिसने दोबारा मुड़ के मुझे नहीं देखा. Who is he?

Whatever.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.

माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सुंदर कथा, सादरकर्ते दिलीप कचगावकर. रात्री 8:30 अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते प्रमोद पुराणिक. रात्री 9 प्रसारित होईल मैत्रकट्टा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 9:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गिरवाण विश्व, सादरकर्ते भूपाल देशमुख. रात्री 10 दिलने पुकारा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या प्रांजली अफळे. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात अजिंक्य मी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते अरुण सूर्यवंशी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 112।

श्रोते हो, आचरणाची पथ्ये सांगताना समर्थ वादविवाद टाळण्यास सांगत आहेत. तुटे वाद संवाद तो हितकारी हे चौथे चरण असलेले हे श्लोक वादविवाद नको आणि सुसंवाद हवा हे आवर्जून सांगतात. 10 श्लोकात हे चरण आहे. यावरून असे लक्षात येते की समर्थांना 10 वेळा एक गोष्ट सांगून आपल्यात हवा असलेला बदल होण्याची तळमळ आहे. श्रोते हो, आपण मनुष्य देह नसून ब्रह्मतत्वाचे अंश आहोत यासारखे तत्वज्ञान सांगणारे शंकराचार्यांपासून तर स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेक जण होऊन गेले. प्रत्येकाच्या काळात जसे त्यांचे ऐकणारे होते तसेच त्यांचे ऐकून त्यावर संदेह घेऊन वादविवाद घालणारेही होतेच. काळ बदलला तरीही हे वादविवाद घालणारे अतिविद्वान लोक अजूनही आहेतच. परम आदरणीय अवधभूषण दासजी अशा लोकांना बादल म्हणजे ढगांची उपमा देतात. ढग खरं तर सूर्यापासूनच उत्पन्न होतात, सूर्यानेच प्रकाशितही होतात, पण हेच ढग सूर्याचे दर्शन होण्यासाठी बाधकही ठरतात. समाजात असणारी ही वैचारिक विकृती काही केल्या कमी होत नाही. उगीच वादविवाद घालू नये हे संतांनी सांगितले आहे, तरीही वादविवाद इतिहासावरील टीका काही केल्या कमी होत नसते. शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण, महाभारतातील कर्णाची भूमिका चांगली की वाईट, अशा चर्चा काही थांबतच नाहीत. खरं तर या चर्चा महत्त्वाच्या नाहीत. शिवाजी महाराज, प्रभू रामराया, प्रभू श्रीकृष्ण, अर्जुन यांचे गुण तेवढे आपण आत्मसात करून घ्यावे हे महत्त्वाचे असते, पण हे अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना समजतच नसते. समर्थ या श्लोकात सांगतात की अशा विकृत मनोवृत्तीच्या भानगडीत आपण पडू नये. अशी वैचारिक विकृती अजिबात चांगली नाही. समर्थ म्हणतात, ज्या वादात आपले आत्महित नाही त्या वादात आपण पडूच नाही.

0: समाजाची दिशाभूल करणारे लोक त्यांच्या स्वार्थासाठी अशा चर्चा घडवून आणतात. त्यांच्या नादी आपण न लागता आपल्या थोर संतांनी सांगितलेल्या हिताच्या गोष्टी आपण कराव्या. ज्या वादात संशयाचे ढग असतात, वैचारिक विकृतीची वादळे असतात, असे वाद आपला फक्त दंभ वाढवतात. म्हणून समर्थ सांगतात, हे मना, अशा वादात न पडता सत्संगातील सुसंवादाचे सुख तेवढे तू घे. श्रोते हो, सगळ्या संतांचे एकच म्हणणे असते की कितीही सांगा लोक काही ऐकत नाही. श्रोते हो, एका विद्वानाने वाली, सुग्रीव, रावण, विभीषण यांचे उदाहरण देऊन रामाने म्हणे भावा भावांमध्ये दुफळी आणली हे दाखवून दिले. अशा निवेदनामुळे नव्याने रामभक्त झालेली तरुण पिढीची मानसिकता बिघडू शकते. रामभक्ताच्या मनात रामाविषयी असा संशय निर्माण करणे कितपत योग्य आहे? अशा गोष्टी कधीही करू नये. आणि अशा वैचारिक विकृतीच्या लोकांच्या गोष्टी ऐकूही नये. समर्थ दासबोधात या गोष्टीचे वर्णन करतात. सत्य कळाया कारणे केली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे मनी असत्याचे. असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले, सत्य असोनी हरपले, जेथील तेथे श्रीराम. अशा प्रकारे मूळ सत्य झाकोळले जाते आणि असत्य गोष्टी ठळकपणे समोर दिसायला लागतात. सत्य आणि असत्य, सार आणि असार या गोष्टी विवेकाने ओळखाव्या. यासाठी समर्थ म्हणतात, नुसते श्रवण करू नये, जे ऐकले आहे त्यावर चिंतन मनन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. निदिध्यास होणे गरजेचे आहे. एका संतावर, एका संप्रदायावर निसंशय होऊन श्रद्धा ठेवावी. श्रोते हो, मनाचे श्लोक झाले तो काळ असा होता की आपल्या राष्ट्रावर आक्रमणे होत होती. जशी आपल्या राष्ट्रावर आक्रमणे होत होती, तशीच ती आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या संस्कारांवरही होत होती. अशा आपल्या संस्कृतीवर आणि संस्कारांवर घाला घालण्याचा प्रयत्न झालेला समर्थांना दिसत होता. समर्थ म्हणूनच समजावून सांगतात की आपल्या थोर संतांनी, पुराणांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टींवर स्वतः विचार करावा आणि सत्संगाचा सुसंवाद साधावा. एकदा श्रद्धापूर्वक एका संताचे विचार आपण आत्मसात करू लागलो की वादविवाद संपतो, आपल्या मनातील संशयाचे ढग निघून जातात आणि मग आपले ज्यात हित आहे असा ईश्वराशी संवाद होतो. हे मना, खरे कल्याण फक्त सुसंवादातच आहे, वादविवादात नाही, हे लक्षात असू दे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: विश्वास
1: टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक हलकी फुलकी कथा, फूल.
7: नेहा, तू पुणे सोडून इथं आमच्या लहानशा गावात? राजने आश्चर्याने विचारलं. तुझ्या आई बाबांना भेटायला तू इथे आल्यामुळे गेले 4 दिवस आपण भेटलो नाही. मला तुझी खूप आठवण येत होती आणि आता 3 दिवस सलग सुट्टी आहे, म्हटलं तुला भेटावं आणि बघावं काय करतोस तू. राज, पण मी आल्याचं तुला आनंद झालेला दिसत नाही. मी आधी न कळवता आले म्हणून का? कसल्या विचारात आहेस तू? काही प्रॉब्लेम तर नाही ना? नेहाने काकुळतेने विचारलं. नेहा, अगं आज सकाळी एक मुलगी आली होती, तिचे बाबा माझ्या बाबांच्या ओळखीचे आहेत. बाबांना ती मुलगी पसंत पडली, मोठी माणसं आहेत, पुण्याला फ्लॅट आणि कार देणार आहेत. काय नाव आहे तिचं? कशी आहे ती? तुलाही आवडली का? राजू, काय ठरलोस तू? मला वाऱ्यावर तू सोडणार नाहीस ना? नेहा, एकदम ग्रामीण लोक, 9 साडी, इंग्रजी समजत नाही, मराठीही अशुद्ध. मी नावही विचारलं नाही आणि नीट पाहिले नाही तिला, आणि पाहणार तरी कसा? बाहेर धुळीपासून बचाव करण्यासाठी चेहऱ्यावर बांधलेला स्कार त्या इडियटने घरात आल्यावरही काढला नाही. आणि अगं, तुझ्या खेरी इतर मुलींकडे बघणार नाही असं. मुळा नदीच्या काठावरती वचन दिले मी तुला. मुळा म्हणजे आमच्या पुण्यातली प्रसिद्ध नदी. मुळा नदीच्या काठावरती वचन दिले मी तुला. चल, काहीतरीच काय चावट कुठल्या, असे म्हणताना नेहा लाजली. नेहा, अगं तू कुठे आणि ती कुठे? मी आईला स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. आई म्हणाली, बोलते मी हिटलरशी. राज, तुझ्या बाबांचं नाव हिटलर आहे? नाही, पण वागणं तसं म्हणून आम्ही त्यांना हिटलर म्हणतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. एकदा, दोनदा, तीनदा. राज, अरे कुठे हरवलास? राज विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला आणि दार उघडण्यासाठी तो उठला. राज, प्रथम मला वॉश बेसिन कुठे आहे ते सांग आणि मग दार उघड. समोरच्या पॅसेजमध्ये उजवीकडे. राजने दरवाजा उघडला. समोर एक वयस्क जोडपं होतं. आमची मुलगी आली आहे ना? कोण आपण? सकाळी तुम्हाला भेटायला आली होती ती आमची राजकन्या. तुम्हाला पसंत आहे ना? हे जोडपे अर्थात राजा राणी नीट नेटके आहेत, मग राजकन्या इतकी ग्रामीण आणि असंस्कृत कशी? राजला आश्चर्य वाटले. तुमची राजकन्या खूप सुंदर आहे हे राजकडून ऐकून राजा राणी सुखावले. पण मी तिच्याशी लग्न नाही करू शकत. हे ऐकून मात्र त्यांचा चेहरा पडला. मी सांगायला विसरलोच, राजकन्या सकाळी आली होती पण आता नाही. तुम्ही जाऊ शकता तिला शोधायला. चला आपण शोधूया असे म्हणणाऱ्या राजा राणीला थोपवत राज म्हणाला, अहो आमच्या घरात नाही, आमच्या घराबाहेर शोधा, आता निघा आपण. असे म्हणणाऱ्या राजला थांबवत नेहा म्हणाली, राज अरे पाहुण्यांशी असं बोलायचं का, त्यांना आत बोलव, पाणी दे आणि मला थोडी मदत कर, मी चहा करते. किती संस्कारी मुलगी आहे, राणीने प्रशस्ती पत्र दिले. तेवढ्यात राजचे आई बाबा आले. चहा पिताना दोन्ही बाबांच्या गप्पा रंगल्या. आज रिंग सेरेमनी उरकून टाकू, असे म्हणणाऱ्या बाबांचा राजला खूप राग आला. त्याने आईला आत बोलवून त्याचा संताप व्यक्त केला. राजचा वाढलेला आवाज ऐकून नेहाही आत गेली. राज अरे बाबा म्हणतात तसंच कर, मोठ्या माणसांचं ऐकावं रे, ते जे करतात ते आपल्या भल्यासाठीच असतं, नेहाने राजला समजावण्याचा प्रयत्न केला. आता मात्र राज नेहावरही चिडला. नेहा अगं प्रेम करतो मी तुझ्यावर. राज मी एक गोष्ट तुला सांगायला म्हणून इथे आले, आपलं बोलणं झालंच नाही. माझे आई बाबा माझं लग्न एका लहानशा गावातील मुलाशी करायचं म्हणतात, म्हणून सांगते. तू इतकं चांगलं स्थळ सोडू नकोस. राज नेहा किती संस्कारी मुलगी आहे, आई बाबांच्या आज्ञेत आहे, शिक तिच्याकडून काहीतरी, आई म्हणाली. राज पुरता गोंधळला होता. नेहा अशी बदलेल ही कल्पनाही त्याने कधी केली नव्हती. काय वर्णावी त्याची मनस्थिती. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते छातीत, टिकटिक वाजते डोक्यात. चला आपण रिंग सेरेमनीची तयारी करू, असे म्हणणाऱ्या नेहाचा हात राजने रागाने पकडला पिळगण्यासाठी. नेहा जोरात किंचाळली. खरं तर राजने फक्त हात पकडला होता, पिरगळला नव्हताच. राजचे बाबा धावत आले, मागोमाग राजा राणीही आले. काय झालं नेहा, राजसह सर्वांनी एकाच वेळी विचारलं. उंदके देत नेहाने डोळ्यात पाणी आणलं आणि मग अचानक जोर जोरात हसत ती म्हणाली, एप्रिल फूल बनाया इसको गुस्सा आया, एप्रिल फूल बनाया राज को गुस्सा आया. आई बाबा या फूलला खरंच घालू का मी रिंग, राज काही फूल नाही, आमचं फूल आहे. आणि राज ही नेहा या दोघांचं फूल आहे. सकाळी आपल्याकडे आलेलं तुला न आवडलेलं फूल, जिने तुला पुरता फूल बनवलं आणि यापुढे आयुष्यभर फुलासारखं जपताना तुला फूल बनवत राहणार. या एप्रिल फूल ड्रामाचे सूत्रधार तुझे बाबा आणि स्क्रिप्ट रायटर माझे बाबा, दोघं बालपणीचे मित्र. नेहाने दुसरा धक्का दिला. वेशभूषा सल्लागार तुझी आई आणि मेकअप आर्टिस्ट माझी आई. नेहाने अजून एक धक्का दिला. पुढच्या एप्रिलमध्ये आमच्या या दोन्ही फुलांचं छान छान गोंडस फूल हवं, हा पण फूल नको बरं का. दोघांचे आई बाबा एकाच वेळी म्हणाल्याने गोड अपेक्षांचा धक्का बसला राज आणि नेहाला. नेहा हे मात्र स्क्रिप्ट मध्ये नव्हतं, हा राजा उर्फ नेहाच्या बाबांनी स्पष्टीकरण दिलं. अरे इतकी घाईही नको, संकोचून पळ काढणाऱ्या राज नेहाला हिटलर उर्फ राजचे बाबा म्हणाले, अरे इतकी घाईही नको, चला आधी रिंग सेरेमनी करूया म्हणजे आम्ही मोकळे. फ्रेश होऊन बाहेर आलेले राज आणि नेहा म्हणाले, म्हणजे ते दोघं गेले होते ते फ्रेश होण्यासाठी, तुम्हाला वाटले त्यासाठी नाही. आपल्या संस्कारी फुलांकडे प्रेमानं पाहताना दोन्ही आई बाबा खुश होऊन म्हणत होते, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँक।

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत माय लव्ह या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: अनाडी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.
1: ऐकूया अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. समीर यांची शब्दरचना, नदीम श्रवण यांचं संगीत. हे गीत आहे दामिनी या चित्रपटामधलं.

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वाच्या सहकार्याने आपण आर्थिक साक्षरता निर्माण होण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो. गेल्या आठवड्यात मंगळवारी ज्यावेळेस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी याबद्दलची माहिती दिल्यानंतर एका श्रोत्याने सांगितलंय की बँकांपेक्षा पोस्टाची PPFच्या बाबतीतली सर्व्हिस अत्यंत चांगली आहे आणि पोस्ट ऑफिसचे जे कर्मचारी आहेत ते एखाद्या गुंतवणूकदाराचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचं खातं जर 15 वर्ष त्याला पूर्ण होत असले तर अगोदरच फॉर्म भरून घेतात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि नंतर सुद्धा 5 वर्ष ते अकाउंट कंटिन्यू करता येतं. मला असं वाटतं की ज्या पब्लिक सेक्टर बँका आहेत ज्यांच्याकडे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचं पैसे भरण्याची आणि खात्याची सोय आहे त्या बँका त्यांनी या बाबतीत पोस्टाचा आदर्श घ्यावा आणि 15 वर्ष पूर्ण होताना फॉर्म अगोदरच भरून घ्यावा आणि PPFच्या बाबतीतली व्यवस्थित सर्व त्याच्यातला खाचोखोचा आणि बारकावे याची माहिती करून घ्यावी. आज PPFपेक्षा जास्त चांगलं अशी एक गुंतवणुकीची योजना आहे, परंतु दुर्दैवाने ती योजना कामगिरी जरी चांगली असली तरी त्या योजनेच्या बाबतीत असंख्य अडचणी आहेत आणि ह्या अडचणी वरिष्ठ पातळीवरती मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न आम्हालाच काय करावा लागतो याचं कारण आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही. ज्यावेळेस NPSला प्राप्तिकर बचत सवलत मिळाली त्यावेळेस त्यांनी भाग घेण्याचं वय ठेवलं होतं जास्तीत जास्त वय 60 वर्ष. जवळजवळ 4 वर्ष आम्हाला या NPSशी भांडावं लागलं, त्यांना सांगावं लागलं की तुम्ही 60 वर्षाच्या वरचे जे गुंतवणूकदार आहेत आणि ज्यांना 30% टॅक्स भरावा लागतोय अशा गुंतवणूकदारांना जर 1.5 लाख रुपये पूर्ण करून आणखी 50,000 रुपये जर भरायचे असतील आणि त्यांची तयारी असेल दीर्घकालीन गुंतवणूक करायची तर मग हे जी मर्यादा ठेवली वयोमर्यादा भाग घेण्याची तिच्यामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे आणि 4 वर्ष यासाठी संघर्ष करावा लागला. त्यानंतर मात्र 2017ला ही वयोमर्यादा 60 वरून 65 पर्यंत करता आली आणि मग 2017ला ज्यावेळेस आमचं वय 64 होतं त्यावेळेस आम्ही ह्या NPSमध्ये गुंतवणूक सुरू केली. NPSची गुंतवणूक कायम ठेवण्याची आवश्यकता होती, त्यावरचा उत्पन्न दर चांगला होता, परंतु दुर्दैवाने पुन्हा आपल्याकडे जेव्हा इन्कम टॅक्सच्या बाबतीत ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम असा भेद करण्यात आला आणि त्यानंतर मग तर 90% लोकांनी न्यू रिजिम खाली इन्कम टॅक्स रिटर्न भरलंय आणि त्यामुळे आता NPSच्या 50,000 गुंतवणुकीवरती जो 15,000 रुपये जो फायदा मिळत होता तो फायदा आता उपलब्ध नाही. परंतु तरीसुद्धा NPSचा वार्षिक चक्रवाढीने सरासरी वार्षिक वाढ ही अत्यंत चांगली आहे. काही योजनांच्या बाबतीत जर ही माहिती दिली तर ABSL 5 वर्षाची चक्रवाढीने सरासरी वाढ 11.20%, HDFC पेन्शन फंड, हे आम्ही इक्विटी प्लॅन संबंधी बोलत आहोत, HDFC पेन्शन फंड 11.38%, ICICI पेन्शन 12.27%, कोटक 12.10%, LIC पेन्शन 11.15%, SBI 10.39% आणि UTI पेन्शन हे 11.70%. जर ही आकडेवारी व्यवस्थित समजून घेतली तर PPFच्या 7.10%पेक्षा हा वाढीचा वेग अत्यंत चांगला आहे. 3 ते 4% फरक पडू शकतो, परंतु या ठिकाणी असं होतं आहे की ज्यांच्याकडे मालमत्ता खूप जास्त झालेली आहे त्यांचा उत्पन्न दर कमी झालेला आहे. उदाहरणार्थ HDFC पेन्शन फंड त्यांच्याकडे 80,000 कोटीची मालमत्ता इक्विटी प्लॅन्समध्ये आहे आणि त्यांचा वार्षिक वाढीचा दर फक्त 11.38% आहे. SBI पेन्शन 27,433 कोटीची मालमत्ता आहे आणि त्यांचा वार्षिक वाढीचा दर फक्त 10.39%. मग ह्या तुलनेने आजसुद्धा UTI पेन्शन फंड
5,470 कोटी रुपयाची मालमत्ता आहे आणि चक्रवाढीने वार्षिक सरासरी वाढ ही 11.70 ही मिळते. परंतु 60व्या वर्षी पैसे घेणं, काही जी रक्कम विड्रॉ करता येते ती रक्कम काढून घेणं, त्यानंतर उरलेल्या रकमेवरती अॅन्युटी घेणं, किंवा जर 60 वर्ष पूर्ण झाले म्हणून सर्वच्या सर्व पैसे काढून घ्यायचे असले तर प्रोसिजर अतिशय त्रासदायक होतं. एनपीएसच्या ज्या सेवा देणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडून व्यवस्थित सेवा मिळत नाही हे कटू सत्य इथे सांगावं लागतं. आणि त्यामुळे आता गुंतवणुकीचा सल्ला देताना ज्यांनी ज्यांनी एनपीएसची खाती उघडलेली आहेत त्यांना नाईलाजाने सांगावं लागतं की फक्त दरवर्षी खातं चालू राहण्यासाठी 1,000, 2,000, 5,000 रुपयाचे भरा, जास्त रक्कम काही भरू नका, त्याऐवजी म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. आणि मग त्यानंतर 60व्या वर्षी ह्या योजनेतून काही रक्कम विड्रॉ करून उरलेल्या रकमेवरती सक्ती नाही अॅन्युटी घ्यावी लागते ते घेण्याचा प्रयत्न करा. परंतु ज्यांचे 60 वर्ष पूर्ण झाली त्यांनी मात्र एनपीएसला गुड बाय करावा असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगणं आहे. हे सांगताना आम्हाला अतिशय दुःख होतंय, कारण

0: चांगली योजना परंतु खर्च कमी पाहिजे याच्या नावाखाली गुंतवणूकदारांना सेवा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता आपण एका दुसऱ्या महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी काही मार्गदर्शन करू आणि ते म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये पॅसिव इन्कम असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती नोकरी करत असेल, स्वतःचा व्यवसाय करत असेल, अशा प्रत्येक व्यक्तीला तो नोकरी करत असताना सुद्धा काही उत्पन्नाची आवश्यकता असते आणि निवृत्त झाल्यानंतर तर चांगलं उत्पन्न मिळावं, किमान जेवढा दर महिन्याला पगार मिळत होता तेवढं उत्पन्न चालू राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि असं उत्पन्न निर्माण करण्याचे अनेक मार्ग आहेत. मग त्यामध्ये काही लोकांना असं वाटतं की आपण फ्लॅट घ्यावा किंवा शॉप घ्यावं आणि नंतर मग त्याचं आपल्याला भाड्याच्या रूपाने उत्पन्न मिळत राहील आणि शिवाय फ्लॅटच्या किंवा शॉपच्या किमती वाढत राहतात तर त्याचाही भांडवली नफा हा मिळू शकेल. परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की अशा प्रकारे पॅसिव इन्कमची सोय करण्याच्या ऐवजी जर फायनान्शियल ॲसेट ठेवले, म्हणजे गुंतवणूक चांगल्या प्रकारे केली आणि त्यानंतर मग त्याच्यातून जर दरमहा उत्पन्न घेतलं किंवा भांडवल वृद्धी घेतली तर तो पर्याय जास्त चांगला ठरतो आणि त्यामध्ये पैसा हाताशी राहतो, त्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवता येतं आणि शिवाय त्यामध्ये भांडवल वृद्धीसुद्धा होत आहे. आणि अशा प्रकारचं उत्पन्न मिळवण्यासाठी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा आणि मग जशी आपली गरज असेल, दरमहा उत्पन्नाची गरज असेल, तिमाही उत्पन्नाची गरज असेल, वर्षातून एकदा उत्पन्न पाहिजे असेल तर म्युच्युअल फंडांच्या वेगवेगळ्या योजनांमधून चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेता येतं. आता या ठिकाणी बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडाच्या योजनेबद्दल सांगायचं आहे. ही बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडाची ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड ही एक अतिशय चांगली योजना आहे आणि त्या योजनेच्या 10 रुपयाच्या दर्शनी किमतीचे नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा निव्वळ मालमत्ता मूल्य 41.80 रुपये आहे. या योजनेकडे 1700 कोटी रुपयाची मालमत्ता आहे आणि ह्या योजनेने 1 वर्षाची वाढ 7.3%, 3 वर्षाची वाढ 18.3% आणि 5 वर्षाची वाढ ही 13.9% दिली आहे. थोडक्यात बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमध्ये ठेवी ठेवणारे अनेक गुंतवणूकदार आहेत, त्यांनी जरूर बँक ऑफ इंडियामध्ये ठेवी ठेवाव्या, परंतु आपल्या एकूण ठेवींपैकी काही रक्कम या योजनेत गुंतवावी अशी आमची शिफारस आहे. कारण यामध्ये उत्पन्न दर चांगला मिळून शिवाय वार्षिक वाढसुद्धा चांगली मिळते आणि याच्यामध्ये जर भांडवल वृद्धी पर्याय घेऊन SWP ठराविक रकमेची नियमित पैसे परत घेणं असा जर प्रकार केला तर तो प्रकार चांगला ठरतो. किंवा दरमहा उत्पन्नाची गरज असेल तर दरमहा उत्पन्न घेणं अशा प्रकारे गुंतवणुकीचं नियोजन चांगलं करता येतं. आणि म्हणून प्रत्येकाने पॅसिव इन्कम म्हणजे आपल्या गुंतवणुकीपासून उत्पन्न मिळवणं हे करायलाच पाहिजे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं.
1: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96040178961, गणेश सोमवंशी 83800016508 किंवा 91300020888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.
2: हे गीत आहे कालीघटा या चित्रपटामधलं. स्वर मोहम्मद रफी यांचा, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात हेमंत कुमार यांनी गायलेलं फिर भी या चित्रपटामधलं गीत. रघुनाथ सेठ यांच्या गीताला संगीत आहे नरेंद्र शर्मा यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: जिये तो ऐसे जिये या चित्रपटामधलं नक्ष लालपुरी यांचं गीत आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शारदा यांच्या आवाजामधलं काफिल अजर यांचं गीत कांच के दीवार या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा दुसरा भाग, नको देवराया अंत आता.

संत कान्होपात्रा. संत कान्होपात्रा यांचे जीवन म्हणजे एक अत्यंत कारुण्यमय, संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास. 15व्या शतकाचा हा काळ जिथे स्त्रीला स्वतःचे स्वातंत्र्य नव्हते आणि त्यातही एका विशिष्ट सामाजिक पार्श्वभूमीतून येऊन विठ्ठल भक्तीचे सर्वोच्च शिखर गाठणे ही सामान्य गोष्ट नव्हती. संत कान्होपात्रा यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या गावी झाला. श्यामा त्यांची आई ही मंगळवेढ्यातील एक प्रसिद्ध गणिका वारांगना होती. अत्यंत श्रीमंत, रूपवान आणि कलावंत होती. कान्होपात्रा लहानपणापासूनच अत्यंत रूपवान होती. तिचे सौंदर्य एवढं अद्भुत होतं की जो तिला पाही तो तिच्या रूपावरती मोहित होत असे. श्यामा आपल्या मुलीचं हे रूप पाहून आनंदित होती, कारण तिला वाटत होतं कान्होपात्रा मोठी होऊन तिच्यासारखी एक कलावंत बनेल आणि घराण्याची श्रीमंती राखेल. श्यामाच्या घरी संगीत, नृत्य आणि गायनाचा राखता होता, त्यामुळे कान्होपात्रावर लहानपणापासूनच संगीताचे आणि नृत्याचे संस्कार झालेले. ती उत्तम गात असे, नृत्यातही तिचा हात धरणारे कोणीही नव्हते. परंतु या ऐश्वर्याच्या आणि कला साधनेच्या आड एक काळी बाजू होती. गणिका म्हणून केवळ उपभोगाचे साधन म्हणून स्त्रीकडे पाहण्याची समाजाची वृत्ती कान्होपात्रा खूप जवळून पाहत होती. तिचं मन या सगळ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी तडफडत होते. मंगळवेढ्यातून अनेक वारकरी दरवर्षी आषाढी कार्तिकीला हातामध्ये टाळ मृदुंग घेऊन ज्ञानबा तुकाराम आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा गजर करत पंढरपूरला जात असत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांची निष्पाप भक्ती आणि विठ्ठलाच्या नामात असणारे सुख कान्होपात्रा पाहत होती. तिच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, माझ्या या रूपाचा, या सौंदर्याचा खरा धनी कोण, जो कधीही बदलत नाही, जो कधीही अंतर देत नाही आणि जो फक्त अंतःकरणाची भक्ती पाहतो, असा पुरुष या जगात कोण आहे? एकदा तिने एका वृद्ध वारकऱ्याला विचारलं, बाबा तुम्ही ज्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात तो विठ्ठल कसा आहे हो, तो मला स्वीकारेल का? त्या वारकऱ्याने उत्तर दिलं, बाया तो पंढरीचा विठुराया अनाथांचा कैवारी आहे. तो रूप पाहत नाही, जात पाहत नाही, कुल पाहत नाही, तो केवळ भक्तीचा भुकेला आहे. तो काळ्या पाषाणाचा विठ्ठल इतका सुंदर आहे की त्याचं रूप पाहिलं की जगातील सर्व रूपे फिकी वाटतात. तो तुझा नक्की उद्धार करेल. वारकऱ्याचे हे शब्द कान्होपात्राच्या हृदयात कोरले गेले. तिने मनोमन विठ्ठलाला आपला पती, आपले सर्वस्व मानले आणि तिने ठरवलं की मी जर स्वतःला कुणाजवळ समर्पित करेल तर तो केवळ पंढरीचा विठ्ठलच असेल. एक दिवस रात्रीच्या वेळी सर्वांची नजर चुकवून तिने आपल्या घराचा आणि वैभवाचा त्याग केला आणि अनवाणी पायाने पंढरीच्या दिशेने धावू लागली. तिच्या मनात फक्त एकच ध्यास आणि तो म्हणजे विठू माऊलीचा ध्यास. पंढरपुरात पोचल्यावर तिने विठ्ठलाच्या मुख्य मंदिराचा आश्रय घेतला. विठ्ठलाच्या मूर्तीपुढे जाऊन तिने डोळ्यातून तिच्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि विनवू लागली, माऊली आता मी तुझी झाली आहे. या जगातील कोणताही पुरुष आता माझ्या या देहाला शिवू शकणार नाही, तेव्हा तू माझा स्वीकार कर. मंदिराच्या महाद्वारात उभी राहून ती रोज भजन कीर्तन करायची. तिच्या सुमधील आवाजातील विठ्ठलाचे अभंग सारे भाविक भान अर्पून ऐकत असत. कान्होपात्राच्या सौंदर्याची चर्चा विजापूरच्या आदिलशाही बादशाहच्या कानावर पडली. बादशाह रसिक आणि तितकाच क्रूर. कान्होपात्राच्या अद्भुत सौंदर्याचं वर्णन ऐकून तो वेडापिसा झाला. त्याने आपल्या दरबारातील काही क्रूर सैनिकांना आणि सरदारांना आदेश दिला, पंढरपूरला जा आणि त्या कान्होपात्राला घेऊन या, आणि जर तिने येण्यास नकार दिला तर संपूर्ण पंढरपूर उद्ध्वस्त करून टाका. बादशहाचे सैनिक पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी विठ्ठल मंदिराला वेढा घातला. संपूर्ण पंढरपुरात खळबळ माजली. वारकरी आणि पुजारी घाबरले.
सैनिकांनी मंदिरात प्रवेश केला आणि कान्होपात्राला शरण येण्यास सांगितले. पण सैनिकांना पाहून कान्होपात्रा अजिबात डगमगली नाही. तिने सरदारांना सांगितलं, मला विठू माऊलीचं शेवटचं दर्शन घेऊन येऊ द्या, मी दर्शन घेऊन बाहेर येते, मग तुम्ही मला कुठेही घेऊन जा. सैनिक मंदिराच्या महाद्वारात थांबले. कान्होपात्रा धावत धावत विठ्ठलाच्या गाभाऱ्यात गेली. तिने विठ्ठलाच्या चरणाला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि ती विठ्ठलाला विनवू लागली, देवा, जो देह मी तुला अर्पण केला आहे तो देह आज एक म्लेच्छ राजा भोगणार. माझ्या सौंदर्याचा हा शाप मला माझ्या विठ्ठलापासून दूर करणार का? विठुमाऊली, जर तू खरंच अनाथांचा कैवारी असशील तर या नराधामाच्या हाती माझा देह लागण्यापूर्वी माझे प्राण हरण कर. गाभाऱ्यात कान्होपात्राची ही आर्त हाक सुरू होती आणि बाहेर बादशहाचे सैनिक उतावळे होते. त्यांनी गर्जना केली, लवकर बाहेर ये नाहीतर आम्ही मंदिरात घुसून तुला ओढत ओढत नेऊ. विठ्ठलाला आपल्या या निस्सीम भक्ताचा हा छळ सहन झाला नाही. कान्होपात्राने विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्याच क्षणी तिच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर पडले आणि विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले. तिचा पार्थिव देह विठ्ठलाच्या चरणाशी कोसळला. संतापलेले सैनिक मंदिरात घुसले. त्यांनी फक्त कान्होपात्राचा निर्जीव देह पाहिला. एक पवित्र निष्पाप आत्मा विठ्ठलाने स्वतःमध्ये सामावून घेतला होता. बादशहाचे सैनिक रिकाम्या हाताने गेले. एका स्त्रीने आपल्या चारित्र्याचे आणि भक्तीचे रक्षण करण्यासाठी मृत्यूला कवटाळले होते, नव्हे तिने मोक्ष मिळवला होता. कान्होपात्राच्या निधनानंतर विठ्ठल मंदिराच्या दक्षिण द्वाराजवळ तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ठिकाणी एक तरटीचे म्हणजे बोरीचे झाड उगवले. पंढरीला जाणारा प्रत्येक वारकरी आजही विठ्ठलाच्या दर्शनानंतर या झाडाला नमस्कार करतो, कारण

आणि कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि मनहर उदास यांच्या आवाजातलं बरखा बहार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बिखरे मोती या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात साही लुधियानवी यांची गीत रचना. संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि चित्रपट हाऊस नंबर 44.

0: आई वडिलांचे स्वप्न, मुलांचे भविष्य आणि आपल्या कुटुंबासाठी स्वतःचं घर, हे स्वप्न साकार करण्यासाठी विश्वास बँक तुमच्या सोबत आहे. आकर्षक गृह कर्ज योजना, रुपये 25 लाखांपर्यंत कर्जावर फक्त 8.99% व्याजदर, रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी फक्त 10% व्याजदर, सोपी कागदपत्रे, जलद प्रक्रिया. आजच आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा 9130202888. घराचे स्वप्न पूर्ण करणारी बँक विश्वास बँक.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया एंडीवर यांचं इन्सानियत या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात दूर का राही या चित्रपटामधलं गीत। हे गीत ऐकणार आहोत शैलेंद्र ह्यांचं आणि या गीताला संगीत आणि स्वर आहे किशोर कुमार यांचा।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. संगीत दिलं आहे हंसराज भाई यांनी आणि चित्रपट दो आंखें.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात मन्नाडे आणि सबिता चौधरी यांच्या आवाजात अन्नदाता चित्रपटामधलं हे गीत आहे योगेश यांचं, संगीतकार सलील चौधरी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
2: स्मृती भाग 12. समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण कात्यायन स्मृतीतील काही श्लोक पाहू. तत्पूर्वी काही मनातले, काय होतं आणि याने काय फायदा, या दोन प्रश्नांनी बरंच काही रसातळाला नेलं हे विसरून चालणार नाही. DED कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक प्रयोग शिकायला आहे, त्याचे नाव अभिजात अभिसंधान, रशियन शास्त्रज्ञ पावलावचा. भारताव्यतिरिक्त कुणाचंही नाव घेतलं की लगेच कान टवकारतात ना. प्रयोग असा, घंटी विशिष्ट वेळेला वाजवली की कुत्रा जेवायच्या आशेने मालकाजवळ येतो. जोवर घंटी वाजत नाही तोवर तो समजतच नाही की जेवायचंय. घंटी वाजवली की त्याचे पोटात रस पाझरून भूक लागते हा सिद्धांत. मी आपण सर्वांस हे विचारतो, जाग आल्यावर श्लोक म्हटले की डोळ्यावर झापड पण राहणार नाही. आंघोळ करताना, दात घासताना, जेवताना, झोपताना इत्यादी क्रिया करताना जे श्लोक म्हटले जायचे त्याने आपल्या शरीरात वा मनात तशा प्रकारचे रस वा भाव पाझरणार नाहीत. आमच्या ऋषींची ही संस्कृतीला दिलेली देणगी आम्हाला जपाविषयी वाटली नाही तर आमच्यासारखे करंटे कोण. अध्यात्म आणि विज्ञानाचा अतूट संगम म्हणजे भारतीय संस्कृती, हीच व्याख्या माझ्या संस्कृतीची, अन्य नाहीच. आम्ही अंधळे बनलो तर इतर टोचे मारतीलच ना. एकसंघ व्हावं संस्कृतीसाठी सर्वांनी प्रथम. असो, अध्यापनम ब्रह्मयज्ञ पितृयज्ञस्तु तर्पणम होमो दैवो बलिर्भवतो नृयज्ञो तिथिपूजनम. अध्यापन ब्रह्मयज्ञ आहे, तर्पण पितृयज्ञ आहे, होम देवयज्ञ आहे, बळी देणे हा भूतयज्ञ आहे आणि अतिथी सेवा हा मनुष्ययज्ञ आहे. अध्यापनाबद्दल आज न बोललेलेच बरे. फक्त मनात हा विचार प्रथमपासूनच की ज्याने गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला आहे अध्यापक असाच असावा, तो ब्रह्मचारी नसावा. पण सरकारचे डोळे अजून आंधळेच आणि न्यायसंस्थाही त्याबाबतीत अविचारी. ब्रह्मयज्ञाचे वेळेस कुबेराजवळ काय मागावं हे सर्वसाक्षी कुबेरा आरोग्य, आयू, ऐश्वर, धी म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी, धृती म्हणजे धारणाशक्ती, शांती, बल, यश, ओज, तेज, पशु, वीर्य, ज्ञान, ब्राह्मणत्व, सौभाग्य, कर्मसिद्धी, कुळाची उत्तमता आणि शुभकर्म करण्याची प्रवृत्ती इत्यादी सगळे मला मिळावे हे मागितले आहे. मागण्यात सुद्धा सौंदर्य, यात ब्राह्मणत्वही मागितले आहे. याचा अर्थ गुणकर्मावर मिळणारे ब्राह्मणत्व समजावे. बली देण्याचे संदर्भात ज्यावेळेस हिंसा बंद झाली त्यावेळेस सगळ्यांनी मिळून विचार केला असावा, जो आजवर बऱ्याच अंशी काही समाज बांधवांनी टिकून धरला आहे. व माश म्हणजे उडदाचे वडे यासारखे पदार्थ माश मांस अशा समान उच्चाराने प्रतिनिधी स्वरूपात आले. शिवाय स्थालीपाके पशुस्थाने असा स्पष्ट उल्लेखही संहितेत आहेच. पण आता तर सगळ्यांसह काही ब्राह्मणांनीही तंत्र सोडले आहे. ठीक आहे, कोरोनाचे संकट चीनच्या मांस मंडीतूनच आले हे कसं विसरावं, तरी मांसाहारावर अवलंबूनच राहावं. आतिथ्य भारतीयांनी काय सांगावं, मला आतिथ्यात श्रेष्ठ वाटतात माझे भारतीय बांधव. मनसा नैत्यकम कर्म प्रवसन नप्यतंद्रिता उपविश्य शुचि सर्व यथा कालम अनुद्रवेत. प्रवासात सुद्धा आळसरहित होऊन पवित्र होऊन बसून सगळ्या नित्यकर्माचे काळानुसार मनाने अनुष्ठान करावे. केवढी मोकळीक, असंच हवं तसंच हवं, हा अट्टहासच नाही ऋषींचा. अडचणीचे वेळेस कर्म कसे करावे हा श्लोक सहज शिकवतो ना, आम्ही काय शिकू यातून. श्लेष्माश्रू बांधवैर मुक्तम प्रेतो भुंक्ते यतो वशः अतो न रोदितव्यम ही क्रियाहा कार्याहा प्रयत्नतः. नातेवाईकांकडून सोडलेले श्लेष्मा व अश्रू प्रेतास अवश्य प्यावे लागतात, म्हणून न रडता सर्व क्रिया यत्नपूर्वक करावयास हव्या. किती युक्तयुक्त कथन आहे. सांत्वनपर हा अध्यायच वाचण्यासारखा आहे. पुन्हा सांगायचे एवढेच, कात्यायन स्मृती वाचनीय आहे. उद्या पराशर स्मृतीला सुरुवात करू. इत्यलम, धन्यवाद.
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोट बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
7: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
6: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
7: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
6: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
7: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
6: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
7: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
6: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
8: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम. दोस्तों, आज बातें करेंगे ऐसे शख्स के बारे में जो हिंदी सिनेमा जगत में एक चमकता हुआ सितारा बनकर रह गया है. उसने ऐसी जगह पा ली है जिस पर दूसरा कोई नहीं बैठ सकता. जब भी हिंदी सिनेमा जगत की बातें होती है, देवानंद, दिलीप कुमार, राज कपूर, इन तीनों का जिक्र ज़रूर किया जाता है, पर सबसे याद किया जाता है देवानंद को. एक स्मार्ट चुलबुला चेहरा देवानंद.

0: No.
1: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतकार शंकर जयकिशन. हे गीत होतं ब्रह्मचारी या चित्रपटामधलं.
1: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
0: इन द काम या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं जवान मोहब्बत या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, वर्मा मलिक यांचं, महेंद्र कपूर यांनी गायलेलं. हे गीत आहे कठपुतली या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

लता मंगेशकर यांनी गायलेलं आशा या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

पैसे पाठवायचे आहेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार माझ्या पालक आणि बालमित्रांनो, आपण सध्या ऐकत आहोत अजिंक्य मी या वाचनमालिकेमध्ये प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित काही प्रेरणादायी कथा मुलांसाठी आणि पालकांसाठी. मित्रांनो, आजचा भाग 24. आजच्या कथेचं नाव आहे बाल युनियन जिंदाबाद. मुलांनी बाल युनियन स्थापन केली. का स्थापन केली, कशासाठी स्थापन केली, चला ऐकूया या कथेमध्ये. अचानक मम्मी पटवर्धन घरात आल्या आणि सुजयनं क्षणात जाहीर केलं, आजची मीटिंग ओव्हर. काही मिनिटात सोहम, शुभम, सायली, आदित्य, ऋत्विक सगळे भराभर बाहेर पडले. मम्मी पटवर्धनांना काही कळेच ना. आपण सहज हापडे टाकून घरी आलोय काय आणि सोसायटीतली पोरं आपल्या घरामध्ये हॉलमध्ये बसून करत होती तरी काय. त्या घरात आल्या, सुजयनं मम्मीचं स्वागत केलं. वेलकम मम्मा, आज अचानक? अरे बँकेची एक दोन इम्पॉर्टंट कामं आहेत म्हणून आले. पण हे काय रे, तुम्ही सगळे करीत काय होतात, कुठं काय काही नाही. अरे खेळताना तर दिसत नव्हतात. आणि काय रे हे काय, आत्ता 6 महिन्यापूर्वी श्रीनगरहून मागवलेला हा गालिचा केवढा सुरकुटलाय. नाही मम्मा, सगळं छान शिस्तीत बसले होते. हे बघ, वॉलपेपरवर सुद्धा कुणीतरी पेन्सिल न ओढलेलं दिसतंय. नाही मम्मा, तसं काही नाही आहे, पेन्सिलचा काही संबंध नाही. तुला ना भास होत आहेत, भास. वॉलपेपर खराब करण्या इतके, गालिचाला सुरकुती पाडण्या इतके लहान आहोत का आम्ही? आम्ही मीटिंग घेत होतो. नुकताच काढलेला गॉगल हातानं गरकन फिरवीत मम्मी पटवर्धन चमकल्या. मीटिंग? सुजय, तुम्ही कसली मीटिंग घेत होता? आम्ही कसली मीटिंग म्हणजे काय मम्मा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्ही मीटिंग घेता ना. तसे आमचेही काही प्रॉब्लेम आहेत ना, ते सॉल्व्ह करायला आम्ही पण मीटिंग घेतो. मम्मा, जाम भूक लागली मला. आज पोळ्या करणाऱ्या राधावे पण आलेले नाहीत. हो, जेवला नाहीस तू अजून? अरे फ्रीजमध्ये पिझ्झा. मम्मी, कंटाळा आला त्या शिळ्या पिझ्झाचा. ओ जय, परवा संडेला आपण 3 महिने हेच प्रॉमिस देते मम्मा. तू पप्पांना डिस्पेन्सरीतून केव्हाही फोन येतात आणि असतात कुठे ते संडेला घरी. अरे पण सिटीतले सर्वात मोठे डॉक्टर आहेत ते, म्हणून वेल नोन आहेत की. तुला त्यांचा प्राऊड नाही वाटत का? सुजयला कुरवाळत मम्मी पटवर्धन म्हणाले. पण त्यांच्या मनात अजूनही ठुसठुसत होतं, कसली मीटिंग घेत असतील ही पोरं, यांना कसले आलेत प्रॉब्लेम. सुजयकडून थोडी बातमी काढायचा प्रयत्न त्यांनी केला, पण सुजय वस्तादच होता. सोसायटीतल्या सर्व मुलांच्या युनियनचा तो अध्यक्ष होता. अजून निर्णय घ्यायचे होते, प्रस्ताव तयार व्हायचा होता. एवढ्याच सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर ही मोठी माणसं आपल्या युनियनचा पार बोजवारा वाजवतील याची प्रत्येक मुलाला खात्री होती. सुजयची सारी आखणी चालली होती. अगदी टेबल लॅम्प लावून टेबलावर ऐटीत रेलून मसुदा तयार करण्याचं काम सुरू होतं. मम्मी पटवर्धनांना आश्चर्य वाटलं. रात्री 11:30 हॉर्न वाजला आणि सुजयच्या स्टडी रूममधला दिवा पाहून येता येताच डॉक्टर साहेब म्हणाले, बेटा अरे आश्चर्य आहे, दिवाळी व्हेकेशन सुरू झाले असं वाटतच नाही. शुभा, आपला जय सुधारतोय बरं का? डेव्हलपमेंट आहे, काउन्सिलिंगचा उपयोग झालेला दिसतोय. मम्मी पटवर्धन म्हणाल्या, संतोष तू जेवायचा आहेस ना अजून? ओ नो शुभा, आज डिनर होतं ना क्लबमध्ये, परस्परच मी जेवून आलोय. ओके. दिवा जळतच होता आणि स्टडी रूममधला सुजयचा अभ्यास चालू होता. खरोखरच वातावरण विचारानं भारलेलं होतं. बाल युनियन जिंदाबाद या कथेचा पुढील भाग आपण ऐकूया
पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.
2: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेला मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकणार आहोत. दिल आशियाना है या चित्रपटामधलं. संगीतकार आनंद मिलिंद.

0: माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात दो ठग या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ऐलान या चित्रपटामधलं गीत. फारुख कैसर यांची शब्दरचना, ऐकूया शारदा यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि बाबला मेहता यांच्या स्वरामध्ये. जीने दो या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार राहुल देव बर्वन.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?

0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आपले पराये या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत यशोदास यांच्या आवाजात. योगेश यांची ही गीतरचना, संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नमस्कार नाशिककर, मी नाना पाटेकर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मदन पाल यांचं. हे गीत आहे आज या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे जगजीत सिंग यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चित्रा सिंग यांच्या आवाजात.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकणार आहोत प्रेम प्रतिज्ञा. या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे बप्पी नेहरी यांचं.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी FD सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

सिने माकट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमात. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-4726-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना. 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज. विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300020888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.

सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: जाने मन, दिल ना दुखाओ जाने
1: मन। स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी।

0: शबनम आप ही ठंडी फिजाओं से जा जा।
1: अरे जा जा।

तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना साडी व्यवसाय ब्युटी पार्लर गृहउद्योग हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161508 विश्वास बँक तुमच्या यशाचा आधार

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: परमात्म्यालाही भक्त हृदयाचा वेधू लागतो, त्याचं स्नेहनिमंत्रणच येतं मुळी. मुरळीच्या हळुवार सुरांची पाऊल वाटत जणू तो राधिका झालेल्या मनाच्या पावलांखाली अंतरतो, हुरहुर दाटून येते. एकीकडे क्षितिजाचे बाहू पसरून घन निळाचे जीवलग बोलावणे, तर त्याच क्षणी आनंदाच्या या वृंदावनाची वाट अडवणारी ही मोहमायेची यमुना. अशावेळी नामाची सांगडच धावून येते, नामाचीच नाव होते आणि त्याच्या कृपेनेच तो भेटतो. खरंच नाथ म्हणतात देव महात्म्य कळे ना कोणा, हेच खरं. पण हेही खरं, मुक्तीच्या पहिलं तिरीची मुरळी ऐकू येण्यासाठी आधी मनाला राधेची बाधा व्हायला हवी, तेव्हाच हे अंतरीचे प्रश्न साधनेची वाट होतात, यमुनेचा घाट होतात.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला? विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: कर्ज घ्या। हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे। रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष।
0: भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ

0: यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.